0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE घनसुवा आणि भक्तिमय सकाळ. आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज आहे 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वाच्या निमित्ताने सर्वप्रथम भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरपूर्वक अभिवादन करूया. आजचा सुविचार सांगते, आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे, जुन्या चिंता सोडून द्या. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ म्हणजेच FIFA ने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले. मिलेसूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले. दिवस होता आजचा, साल होते 1988. भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली, तीही आजच, साल होते 1982. बांगलादेशामध्ये लष्करी उठाव झाला आणि शेख मुजीबूर रहमान कुटुंबियांची हत्या झाली. दिवस होता आजचा. अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले, तेही आजच. पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले, तेही आजच्याच दिवशी, साल होते 1947. मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली, तेही आजच्याच दिवशी. कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवास खानला दुसऱ्यांदा पराभूत केले, तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. भास्करन अधिबान भारतीय बुद्धिबळपटू यांचा जन्म आजचाच. विजय भारद्वाज भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अदनान सामी भारतीय गायक आणि संगीतकार, पद्मश्री यांचाही जन्म आजच्याच दिवशी. राज कौशल भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांचाही जन्म आजच. श्रीहरी भारतीय अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशी. सिंपल कपाडिया अभिनेत्री आणि वेशभूषाकार यांचाही जन्म आजच आहे. स्वामी दयानंद सरस्वती भारतीय भिक्षू आणि तत्वज्ञ यांचाही जन्म आजचाच. उमाकांत ठोंबरे साहित्यिक आणि विना मासिकाचे संपादक यांचाही जन्म आजच्याच दिवशी. बी रघुनाथ लेखक कवी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. भगवान रघुनाथ कुलकर्णी मराठी कवी आणि लेखक यांचाही जन्म आजच आहे. गणपतराव जोशी रंगभूमी अभिनेते यांचाही जन्म आजचा. संगोळी रायण्णा भारतीय योद्धा यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्ती.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू तुम्ही ऐकताय. आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: शास्त्र काय आहे? शास्त्र असं आहे की तुम्ही परमेश्वर हाच जर विषय समजला नाही तर धर्म म्हणजे काय तुम्हाला समजणार नाही, संस्कृती म्हणजे काय समजणार नाही, नियती म्हणजे काय समजणार नाही, पाप पुण्य म्हणजे काय समजणार नाही, सुखदुःख आपल्याला का वाटायला येतं ते समजणार नाही, आणि नशीब म्हणून आपण जे म्हणतो ते नशीब आपणच आपल्या कर्मातून निर्माण केलेलं असतं हेही लक्षात येणार नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जीवनाचं एक शास्त्र आहे, आणि म्हणून तुम्हाला परमेश्वर समजलाच पाहिजे, धर्म समजला पाहिजे, ते अगदी नियतीपर्यंत सगळ्या गोष्टी पाप पुण्य समजल्या पाहिजे. आता पाप पुण्यच घ्या, पाप पुण्याबद्दल आपल्या लोकांच्या ज्या कल्पना आहेत ते चुकीच्या आहेत. लोक कशालाही पाप म्हणतात कशालाही पुण्य म्हणतात. तसं नियतीबद्दल सुद्धा माणसांच्या कल्पना अगदी चुकीच्या आहेत. लोकांना असं वाटतं की नियती म्हणजे काहीतरी अननोन पॉवर जी आपल्यावर नेहमी सत्ता गाजवते. तसं ते नाही आहे ती वस्तुस्थिती वेगळीच आहे, पण आपल्या ते ध्यानात येत नाही, आणि ते ध्यानात आणून देण्यासाठी हा आपला या ठिकाणी चाललेला

हा विषय मी मागल्या प्रवचनामध्ये साहित्यामध्ये जाणीव आहे. हे सगळं जे आहे ना ते आपल्यामध्येच आहे. तुम्ही म्हणा आता हे कशावरून बारक्याईने जर आपण पाहिलं ना तर आपण जीवन कशासाठी जगतो? आनंदासाठी. आपण जीवन कशासाठी जगतो? आनंदासाठी. म्हणून आपल्या ठिकाणी ती एक प्रेरणाच आहे की आपण जन्म आल्यानंतर आपण आनंदाचा शोध करतो. ती प्रेरणा झाली की जन्माला मनुष्य आला की तो आनंदाचा शोध करतो. बघा तुम्ही, प्रत्येक मनुष्याला आनंदच पाहिजे. पैसा कशाला पाहिजे? आनंद. लग्न कशाला पाहिजे? आनंद. मुलं कशाला पाहिजे? आनंद. मित्र कशाला पाहिजे? आनंद. सद्गुरू कशाला पाहिजे? आनंद. हे सगळं जे चाललेलं आहे ना त्या आनंदासाठी चाललेलं आहे.

90.4 FM वरती तुम्ही ट्यून आहात आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत आहे. राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेषराशीपासून. तुमचे वैवाहिक जीवन चिरस्थायी प्रेमाच्या क्षणासह एक सुंदर वळण घेऊ शकते. मित्रांसह अनुभव आणि कल्पना शेअर केल्याने तुमचा उत्साह वाढेल आणि तुमचे भाग्य वाढेल. वृषभ रास. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला कामाच्या योजनांमध्ये यश मिळेल. मिथुन रास. तुम्हाला कुणाशी तरी आध्यात्मिक संबंध येऊ शकतात आणि तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कर्क रास. तुमची मनस्थिती खूप अस्थिर असेल. तुम्ही तुमच्या पेहरावात काही बदल करण्याचे ठरवू शकता. सिंह रास. कुटुंबातील एक विशेष व्यक्ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि या दिवशी तुम्हाला अचानक कुठून तरी अडकलेले पैसे मिळतील. कन्या रास. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या कार्यक्षेत्राच्या योजनांवर काम करा. प्रगती होईल. आज तुम्हाला व्यवसायात नफाही मिळेल. नशीब तुम्हाला साथ देईल. हे होते सहा राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेतीये, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहो. स्वामी स्वरूपानंद यांची आज पुण्यतिथी. महादेव देसाई स्वातंत्र्य लढ्यातील नेते यांची पुण्यतिथी आजच. अमरसिंग चौधरी गुजरातचे 8वे मुख्यमंत्री यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथी. आणि निरोप घेण्यापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या भारताला अधिक सुंदर, स्वच्छ, सक्षम आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करूया. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. वंदे मातरम, भारत माता की जय. जय हिंद.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಬೆಳಗಾವಿಯ ಆಭರಣ ಪ್ರಿಯರಿಗೆ ಸುವರ್ಣಾವಕಾಶ. ಮುಂಬೈನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಜಗನ್ನಾಥ್ ಗಂಗಾರಾಮ್ ಪೇಡ್ನೇಕರ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ವತಿಯಿಂದ 65 ವರ್ಷಗಳ ಶ್ರೀಮಂತ ಪರಂಪರೆಯೊಂದಿಗೆ ವಿಶೇಷ ಆಭರಣ ಪ್ರದರ್ಶನ. ಅಪೂರ್ವ ವಿನ್ಯಾಸಗಳ ವಿಶಿಷ್ಟ ಆಭರಣಗಳ ಕಲೆಕ್ಷನ್ ಅನ್ನು ಕಣ್ತುಂಬಿಕೊಳ್ಳಿ. August 14, 15, 16, and 17 ಮಾತ್ರ. ಸಮಯ ಬೆಳಗ್ಗೆ 9 ರಿಂದ ರಾತ್ರಿ 9 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಸ್ಥಳ ಹೋಟೆಲ್ ರಾಜ್ಪಥ್ ಡೆಕ್ಕನ್ ಚಿತ್ರ ಟಾಕೀಸ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ, ಹನ್ಸ್ ಟಾಕೀಸ್ ರಸ್ತೆ, ಬೆಳಗಾವಿ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 25ರವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ. ಕೇವಲ 4 ದಿನಗಳ ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶವನ್ನು ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ. ಜಗನ್ನಾಥ್ ಗಂಗಾರಾಮ್ ಪೇಡ್ನೇಕರ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಪರಂಪರೆಯ ಆಭರಣ, ನಂಬಿಕೆಯ ಹೆಸರು.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसो. स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम मी आज तुम्हाला ऐकवणार आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष कार्यक्रमा अंतर्गत डॉक्टर विनोद गायकवाड यांना ऐकणार आहोत. राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीचे मराठी विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख आहेत. त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण एका अशा क्रांतिकारकाची माहिती आपण ऐकणार आहोत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कसं काम केलं याबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत. आणि हे असे एक स्वातंत्र्य योद्धा आहेत जे मला वाटते सगळ्यांना माहिती नसतील, सगळ्यांना परिचयाचे नसतील, पण त्यांनी खूप मोलाचा असा वाटा या स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा या स्वातंत्र्यासाठी दिलेला आहे. तेव्हा कोण आहेत हे क्रांतिकारक त्यांच्याबद्दल आपण ऐकूया. मलाही तेवढीच उत्सुकता आहे. तेव्हा तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसो.
1: प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आज हर घर तिरंगा लहरत आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पक आणि अथक नेतृत्वामुळे जगभर आपला प्रभाव पडला आहे. आपल्या संस्कृतीचा सुगंध विश्वात दरवळतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आदी क्षेत्रामध्ये आपण मोठी झेप घेतलेली आहे. ज्या स्वातंत्र्यामुळे आपणास हे सारे करता आले ते स्वातंत्र्य काही सहजपणे आपल्याला लाभलेले नाही. अनेक क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आपापल्या परीने लढे उभे केले, बलिदान दिले, रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, संसारावर विस्तव ठेवून त्याची राख रांगोळी केली. यामध्ये अगदी लहान मुलापासून प्रौढापर्यंतचा समावेश होता. स्वातंत्र्य संग्रामामध्ये संपूर्ण देश सहभागी होता. त्यात बेळगाव जिल्हाही आघाडीवर होता. एकट्या बेळगावच्या याळगी घराण्यात 16 स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. बाय देशपांडे यांनाच अन्नगुरुजी असे संबोधत माननीय गोविंदराव याळगी, कृष्णराव याळगी, जीवनराव याळगी, पुंडलिकजी कातगडे, बाबासाहेब सामन, केशवराव गोखले, बाबूराव ठाकूर, विठ्ठलराव याळगी, परशुनाभाऊ नंदियाळी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्याला बेळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. हे सगळेजण या संग्रामात पूर्ण तयारीनिशी उतरलेले होते. या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम केला होता. आज आपण चिकोडी तालुक्यातील मांजरी या गावातील थोर स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याचा परिचय करून घेणार आहोत. या लढ्यामध्ये त्यांचं जे एक महत्त्वाचं योगदान होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत. स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी आप्पासाहेब जिनगोंडा पाटील, कृष्णा नदीच्या काठावरील मांजरी हे त्यांचे गाव. मीही याच गावचा, त्यामुळे माझ्या लहानपणी मला त्यांचा खूप सहवास लाभला. हे माझे परमभाग्य आहे. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. वैचारिक साहित्याचं वाचन का करावं, कसं करावं, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, देशाचा सतत विचार कसा असावा, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. 10 जानेवारी 1919 हा त्यांचा जन्मदिनांक. तब्बल 96 वर्षानंतर म्हणजे 28 ऑक्टोबर 2014 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 96 वर्षांचे एक प्रदीर्घ आयुष्य ते फक्त देशासाठीच जगले. चिंता केली ती भारत मातेची. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी ग्राम सुधारण्याला स्वतःला वाहून घेतले होते. लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पतीला मोलाची साथ दिली. एवढेच नव्हे तर स्वतःही तुरुंगवास भोगला. त्यांना संपूर्ण गाव अक्का या नावानं ओळखत असे आणि खरोखरच त्या एका मोठ्या बहिणीप्रमाणे किंवा मातेप्रमाणे सगळ्यांच्यावर त्या माया करत असत. या देशभक्त दाम्पत्याला सरोजिनी, राजश्री, उषादेवी, गुणमाला, अनंतमती या मुली आणि मलगोंडा व सनतकुमार हे दोन मुलगे होते आहेत. सनतकुमार यांनी शेती आणि विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षणाला स्वतःला वाहून घेतले आहे. मांजरी येथे त्यांनी दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षण संस्थाही स्थापन केली आहे. शिक्षण क्षेत्रात ते नवनवे प्रयोग करीत असतात. स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेबांवर गांधी विचारांचा मोठा पगडा होता. गांधीजी हे त्यांचं दैवत होतं. त्याचबरोबर अन्नू गुरुजी उर्फ बाय देश

0: देशपांडे यांचाही मोठा प्रभाव त्यांच्यावरती होता. मला आठवतं एकदा त्यांनी अनुगुरुजींना मांजरी येथे आणले होते. त्यांच्या हस्ते पिंपळाचे एक रोपटे लावले होते, पण कुणीतरी नंतर ते रोपटे उपटून फेकले. ही घटना कळताच पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरारले. ते दुःखी स्वरात उद्गारले, रोपटे काय, पुन्हा लावता येईल, पुन्हा हवी तेवढी रोपटे मिळतील. पण ते रोपटे विशेष होते, कारण अन्नगुरुजींच्या हस्ते ते लावलेले होते. त्याला फार महत्त्व होते. महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार देशभर चळवळी होत, पाटलांचा त्यात नेहमीच पुढाकार असे. त्यांच्यासोबत मांजरी येथील काही देशभक्त मित्रमंडळीही होती. त्यामध्ये दत्तू सावंत, सदाशिव दाभोळे, शांताप्पा कोतळी, अप्पू इंगळे, पायगोंडा पाटील, धोंडीराम हावळे हे प्रमुख होते. यातील दत्तू सावंत हे तर सावलीसारखे पाटलांच्या सोबत राहत असत. या व इतर भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी रायबाग स्टेशनला आग लावली आणि ते जाळून टाकले. इंग्रजांच्या विरोधावरचा हा एक उद्रेक होता. यावेळी मोठा हादरा इंग्रज सत्तेला बसला, कारण खेड्यापाड्यात अशी स्टेशने जर जळायला लागली आणि तिथं पोलिसांचं जर वर्चस्व राहत नसेल तर ती मोठी त्यांच्यासाठी घातक गोष्ट होती. मोठी खळबळ उडाली, धरपकड सुरू झाली, पण कुणीही सापडले नाही. एकदा एक इंग्रज अधिकारी मोठ्या तोऱ्यामध्ये मांजरीमध्ये आला. त्या काळी इंग्रज अधिकाऱ्यांचा मोठा रुबाब असे, त्यांचा धाक आणि दरारा होता. सगळे लोक त्यांना भ्यायचे, पण तो आल्याचे कळताच स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेब पाटील आणि त्यांची मित्रमंडळी सावध झाली. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि अत्यंत शिथापीने त्या इंग्रज अधिकाऱ्याला पकडले. तो एकदम घाबरून गेला. त्याला गांधी टोपी घालायला या सर्वांनी भाग पाडले. त्याच्या हाती तिरंगा दिला आणि भारत माता की जय अशा घोषणा द्यायला लावल्या. घाबरलेल्या त्या अधिकाऱ्याने आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे सर्व काही केले आणि शेवटी त्याला स्टँडवरती नेऊन सोडल्यानंतर तो तिथून निघून गेला. पण निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही. त्याने पुन्हा मोठा फौजपाठा मिळवला आणि सगळ्यांना घेऊन तो पुन्हा मांजरीत आला. अर्थात त्याला कुणीही सापडले नाही, त्यामुळे त्याला हात हलवत परत फिरावे लागले. पाटलांच्या कारवाया वाढत होत्या, इंग्रज अस्वस्थ होते आणि शेवटी त्यांनी पाटलावर 5,000 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्यांना पकडून देण्यासाठी किंवा त्यांची माहिती सांगण्यासाठी एवढेच नव्हे तर त्यांना कमरेखाली गोळी घालण्याचाही आदेश काढण्यात आला. याच पद्धतीची शिक्षा आदेश भगतसिंगांच्या वरतीही काढलेला होता. भगतसिंग सापडले, त्यांना फासावर लटकवण्यात आलं. आप्पासाहेब पाटील मात्र शेवटपर्यंत सापडले नाही. पण पाटलांना भूमिगत व्हावे लागले, कारण सतत त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. इथून त्यांचे कष्ट व हाल वाढले. सतत 3 वर्षे ते भूमिगत होते, पण यावेळीही त्यांचे कार्य सुरूच होते. त्यांचा ठाव ठिकाणा सांगावा म्हणून या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांचा मोठा छळ पोलिसांनी सुरू केला. विशेषतः त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई अक्का यांना मोठा त्रास पोलीस देऊ लागले. फक्त छळ करून थांबले नाहीत तर त्यांना अटक करून हिंडलगा जेलमध्ये ठेवले. 2 वेळा त्यांनाही तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. हे किती आपण गोष्ट लक्षामध्ये घ्यायला हवे की या अक्कांची मनस्थिती त्या काळामध्ये काय असेल. घरी नवरा नाही, बाहेर भूमिगत असलेल्या नवऱ्याला कधी पकडतील, गोळी घालतील याचा नेम नाही. घरात लहान लहान 5 मुली व 2 मुलगे, अशा परिस्थितीत मन घट्ट करून अक्कांनी 2 वेळा खंबीर मनाने तुरुंगवास सोसला. या मातेची मानसिक स्थिती काय असेल, यावेळी या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी कशा कशा परिस्थितीला तोंड दिले याची जाणीव आपण आज ठेवली पाहिजे. इंग्रजांनी अनेक खबरे पाटलांच्या मागावर सोडले होते. अगदी एखाद्या हरणाच्या पाळतीवर चित्ता वाघ वगैरे असावा अशा पद्धतीनं इंग्रज पाटलांच्या पाठीमागे लागलेले होते. अतिशय दक्ष होते सरकार त्यांना पकडण्यासाठी. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री वामनराव बिद्रींनी त्यांना आसरा दिला होता, पण एकाच ठिकाणी ते फार काळ थांबू शकत नसत. सतत त्यांना आपले स्थान बदलावे लागे. त्यामुळे पाटील या 3 वर्षाच्या काळामध्ये कुठे कुठे गेले त्याची एक वेगळी जंत्री आपल्याला शोधावी लागेल. ज्वारीचं जे धाट असतं ते वाळल्यानंतर त्याला आपण कडबा म्हणतो. त्याच्या ढिगाला गंजी किंवा बडीम असे म्हणतात. ती व्यवस्थित मांडून वरती मातीने सारवलेली असते. या गंजीच्या आतमध्ये जागा करून पाटील त्यातही कधी कधी राहायचे. तिथेही छोट्या यंत्राचा वापर करून पत्रके छापायचे. यावेळी पाटलांना व्यवस्थित पोटालाही मिळत नसे. आतमध्ये पूर्णपणे हवा खेळत नसायची। तसल्या गुदमरलेल्या अवस्थेमध्ये 12 तास 16 तास कोंडून घेऊन थांबायचे आणि रात्र पडल्यानंतर मग बाहेर पडायचे असा हा प्रकार होता। 3 वर्षे उष्णतेमुळे पाटलांच्या पाठीवर मोठमोठे फोड आले होते। औषधे नव्हती, पण हे सारे देशासाठी हा मानव महामानव सहन करीत होता। भूमिगत असतानाच पाटील कोगनोळीला आपल्या पाहुण्यांच्या वाड्यात लपून राहिले होते। अगदी वरच्या खोलीत ते एका छोट्या रेडिओवरती बातम्या ऐकत होते। ते तिथे असल्याची बातमी इंग्रजांना कळली होती। अत्यंत गुप्तपणे त्यांनी योजना आखली आणि वाड्याला गराडा घातला। पाटील कुठे लपलेत असे जोराने विचारत एक तुकडी बंदूक घेऊन आतमध्ये घुसली। घराव त्या वाड्यामध्ये सगळीकडे ते धुडगूस करू लागले। जिन्यावरून पोलिसांच्या बुटांचा आवाज होत होता। पाटलांच्या तीक्ष्ण कानाने तो तात्काळ टिपला। त्यांनी रेडिओ बाजूला ठेवून ते ताडदिशी उठले। ते नेहमी सावध असायचे। खोलीतून ते वाघासारखे बाहेर आले, समोरच्या पोलिसांना धक्का देऊन खाली पाडले आणि मोठी उडी घेऊन गॅलरीत आले। तिथून शेजारच्या घरावर त्यांनी मोठी झेप घेतली आणि मग क्षणाचाही विलंब न करता ते या घरावरून त्या घरावर अशा उड्या मारत मारत पसार झाले। दोन्ही घरामधील अंतर 7-7, 8-8 फूट असे होते, पण त्यांच्या अंगात तेव्हा निश्चितपणे अनुमान संचारला असावा, कारण ते कुठेही खाली पडले नाहीत आणि कितीही अंतर असो त्या झेप घेऊन उडी मारून ते शेवटी गावाच्या बाहेर गेले आणि तिथून ते पसार झाले। वाड्याभोवतालचा वेढा सहजपणे भेदून पाटील जेव्हा अदृश्य झाले तेव्हा पोलिसांचा राग अनावर झाला आणि ज्या ज्या घरावर पाटलांनी उड्या मारल्या त्या त्या घरातील माणसांना त्यांनी पकडले व जेलमध्ये टाकले। आता त्या बिचाऱ्यांचा काय दोष होता? आपल्या घरावरून उडी मारण्याचे जणू काही त्यांनी आमंत्रणच दिले होते पाटलांना, असे या इंग्रजांना वाटले की काय? यावेळी ज्यांना ज्यांना शिक्षा झाल्या त्यामध्ये कर्नाटकचे माजी मंत्री श्री वीरकुमार पाटील यांचेही काका किंवा आजोबा त्यामध्ये सामील होते। पाटील जर तेव्हा सापडले असते तर फाशी नक्की दिली गेली असती, पण ते सापडले नाही आणि असे करता करता देश स्वतंत्र झाला आणि पाटलांना मोकळा श्वास घेत सर्वत्र आपल्या देशामध्ये फिरता आले। स्वातंत्र्यानंतरही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले। स्वराज्य मिळाले, आता या स्वराज्याचे सुराज्य करणं आपलं काम आहे असा विचार ते मांडत आणि सगळ्या गावावरती त्यांचा मोठा प्रभाव होता आणि मग सगळ्या गावानं बिनविरोध त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं। 13 वर्षे त्यांनी हे सरपंच पद सांभाळलं। हा 13 वर्षाचा कालावधी सुद्धा अतिशय देदीप्मान असाच त्यांचा होता। या कामावेळेला त्यांनी पुष्कळ कामं केली। वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं, अनेक ठिकाणी गावामध्ये झाडं लावली। केवळ झाडे लावून ते थांबत नव्हते तर त्या झाडांची वाढ कशी होते, त्यांना खताची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा ते विचार करायचे आणि नेहमी त्या बाजूला ते फेरी मारत असायचे। स्वच्छता मोहिमी त्यांनी गावामध्ये राबवली। जिथं गटारीची व्यवस्था नसेल, पाणी सगळे रस्त्यावर येत असेल, तर अशा ठिकाणी आम्हा तरुणांना ते घेऊन जायचे आणि तिथं ते काम आपणाला करायला लावायचे। म्हणजे एक स्वयंसेवक कसा असतो याची ती एक तालीम होती आणि त्यामध्ये आम्हाला त्यांनी ते तयार केलं। एवढंच नव्हे तर व्यसनमुक्तीची चळवळ सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यापाड्यामध्ये दारू खूप वाढलेली आपल्याला बघायला मिळायची त्यावेळेला ती, आणि तरुण वर्ग सगळा त्यामध्ये बर्बाद होतो हे ध्यानात आल्यानंतर त्यांनी ती चळवळ हाती घेतली होती। एवढंच नव्हे तर नदी किनारी ज्या मुली आहेत त्या प्रत्येक मुलीला पोहायला आलं पाहिजे असा एक त्यांचा मोठा दृष्टिकोन होता आणि त्यामुळं त्यांना पोहायला शिकवणं ही त्यांनी सुरू केलेलं होतं। ते म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर पूर येतो, मग पाय घसरून मुली पडतात, त्यांना पोहताना आल्यामुळे त्या बुडतात, हे सगळं होऊ नये आणि ह्या माझ्या सगळ्या किनाऱ्यावरच्या मुली सगळ्या ह्या त्या वीरांगणा व्हायला पाहिजेत असं त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि त्या धाडशी व्हायला पाहिजेत आणि तोही प्रयोग त्यांचा यशस्वी झाला। 14 ऑगस्ट रोजी ते रात्री गावची सभा घ्यायचे, सगळ्या गावाला बोलवायचे आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्टला व्हायचं आणि रात्री 12 वाजता झेंडावंदन केलं जायचं। एकदा त्यांनी सगळ्या तरुणांना जमा केलं, मी त्यामध्ये होतो, आणि हुंडाबंदी संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले की हे किती चुकीचं आहे हुंडा घेणं वगैरे ते हा सगळा भाग। दुसरी गोष्ट, गरीबाच्या मुलीला कुणी स्वीकारत नाही, तर तुम्ही जे शिकलेले तरुण आहात तुम्ही गरीबाच्या मुलीला स्वीकारा, हुंडा कुठला घेऊ नका, लग्न साधे पद्धतीनं करा असं सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यामध्ये आम्ही अनेकांनी शपथ घेतली होती, मी त्यापैकी एक होतो आणि मी त्याप्रमाणे वर्तनी पुढे केलं। शेतीकडे त्यांचं खूप लक्ष होतं। शेतीमध्ये रासायनिक खताचा प्रादुर्भाव त्यावेळेला वाढत होता आणि त्यांना ते नको होतं, त्यामुळे सेंद्रिय खत वापरा, शेणखत वापरा, ते कसं करावं हे ते सगळीकडे सांगत होते। तंबाखू आणि ऊस या पिकाला त्यांनी कडाडून त्यावेळेला विरोध केलेला होता, कारण तंबाखू हे अतिशय घातक असं पीक आहे आणि त्याचा कोणताही चांगला फायदा नाही हे त्यांनी सगळ्यांना पटवून सांगितलं. माझ्या गावाच्या जवळ चिकोडी तालुक्यामध्ये बेटखेळ वगैरे या भागामध्ये पुष्कळ तंबाखू पिकवला जायचा, आजही पिकवला जातो, पण माझ्या गावाच्या आसपास तंबाखू तिथे नव्हता, आजही नाही आहे. त्याचं सगळं श्रेय आप्पासाहेब पाटलांच्या प्रबोधनाला द्यावं लागेल. ऊसालाही त्यांचा विरोध होता आणि आश्चर्य म्हणजे ऊस हे पीक तंबाखू प्रमाणे काही चांगलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण नंतर ते म्हणाले की ऊस लावायचा असेल तर सेंद्रिय गुळ तयार करा आणि तो घरात खाण्यासाठी इतरांना देण्यासाठी तो गुळ तयार करा, फॅक्टरीला मात्र ऊस द्यायचा नाही असं त्यांचं त्यावेळेला मत होतं. आणि ही सगळी मतं किती महत्वाची होती हे आपल्या लक्षामध्ये जातं. महात्मा गांधीजींनी सुद्धा मोठमोठ्या उद्योगधंद्यांना विरोध केलेला होता आणि विरोधाचं कारण हे होतं की बेकारी वाढण्याची शक्यता आहे, निसर्ग सगळा उद्ध्वस्त होऊ शकतो आपल्या इथला, आणि आज ते आपण सगळीकडे बघतो आहोत त्या पद्धतीनं होताना आपल्याला आता दिसत आहे. म्हणजे या लोकांचा विचार आपण गांभीर्यानं आज सुद्धा घेणं गरजेचं आहे. आश्चर्य म्हणजे आप्पासाहेब पाटलांनी जीवनभर साखर कधी खाल्ली नाही, मीठ खाल्ले नाही आणि तिखटही त्यांनी खाल्ले नाही, त्यामुळे वयाच्या 96 वर्षापर्यंत त्यांना एकही आजार नव्हता. आणि शेवटी त्यांनी प्रायोपवेशन घेतलं, म्हणजे अन्नपाणी वर्ज्य केलं आणि त्यांनी माझं इथलं आता कार्य संपलेलं आहे, आता समाधानानं मी जातो असं सांगून त्यांनी प्राणत्याग केला, अन्यथा ते अजूनही पुष्कळशे जगू शकले असते. ते त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं घडायच्या. एकदा नातवानं भाजून घेतलं होतं आणि खूप जखम होते आणि तो सारखा रडायचा. त्या बाळाची आई सुवर्णा, त्यांची सून आणि त्यांची नाती घेऊन बसले असायची वरती माडीवरती आणि पाटील तिथं संध्याकाळी येऊन फिरायचे काहीतरी चिंतन करत वगैरे. पाटील ज्या वेळेला त्या बाळाच्या जवळ यायचे त्यावेळेला तो रडायचा बंद व्हायचा आणि पाटील पुढे गेले की पुन्हा रडायला लागायचा. आणि मग ही गोष्ट हळूहळू त्या सुवर्णाच्या लक्षात आल्यानंतर तिनं सांगितलं की असं असं व्हायला. मग पाटलांनी त्या आपल्या नातवाला घेतलं बाजलेल्या आणि तो शांत झाला त्याच्यामध्ये. याच नातवाच्या संदर्भात एक घटना घडली होती. डाळिंबाचं एक सुंदर रोपटं पाटलांनी आणलेलं होतं आणि ते लावलेलं होतं, ते एक फूट 1.5 फुटाचं होतं. तो नातू म्हणाला की मला याची फळं पाहिजेत, मला डाळिंब पाहिजे. तर ते म्हणले अरे अजून ते लहान आहे, मोठं झाल्यानंतर त्याला डाळिंब लागतात, पण तरी तू सांग झाडाला त्या आणि डाळिंब माग त्याच्याकडे दे. मग त्या नातवानं अगदी निरागसपणानं ते मला फळं दे, मला डाळिंब दे म्हणून सांगितलं आणि 1.5 महिन्याच्या त्या लहान रोपट्याला छोटी छोटी लाल भडक फुलं आली आणि त्याला डाळिंब लागायला लागले. आणि मग पाटलांनी नातवाला नेलं, सांगितलं तू मागितलंस म्हणून त्याला ती फळं आली बघ सगळी, आता तुझं झाड त्यांना ऐकले ते, पण एवढ्या लहान वयात त्याला जर आपण ती फळं तशीच ठेवली तर ते झाडाची वाढ नीट होणार नाही, म्हणून अजून ते मोठं होते तोपर्यंत आपण खोडून टाकूया. आणि मग त्यांनी ती छोटी छोटी फुलं ती सगळी खोडून टाकली. म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञांच्या आयुष्यामध्ये आपण ज्या घटना बघतो त्या इथंही पाटलांच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणखी एक घटना खूपच अशी भावनाशील अशी आहे की पाटलांचं जीवन म्हणजे एक सहजीवन असल्यासारखं होतं. म्हणजे माणसं भरपूर खडी माणसं असायची आणि याबरोबरच म्हैशी, गाई, बैल, कुत्री आणि घोडा सुद्धा त्यांच्याकडं होता. त्यातली एक म्हैस म्हातारी झाली तेव्हा त्यांच्या गड्यानं वगैरे सांगितलं की आपण ही म्हैस आता अंकलीच्या बाजारात नेऊया आणि विकूया, ती म्हातारी झाली तिचा काय उपयोग नाही. पाटलांनी ते ऐकलं आणि ते म्हणाले मग आम्ही बी आता म्हातारे झालो इकडे, आम्हाला बी कुठल्या तर बाजारात नेऊन उभं करा किंवा घरातून बाहेर काढा आम्हाला. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ आहे की गाई म्हैशी असोत, जनावर असोत, सगळे माझ्या कुटुंबाचे घटक आहेत आणि सगळ्यांना माणसाचाच दर्जा देणं गरजेचं आहे हे आपल्या कृतीतून पाटील सांगत राहायचे. त्या म्हैशीला ते काय कळलं कुणास ठोक, ते गड्यानं म्हटलेलं की विकूया वगैरे सगळं, ते पाटलांनी विरोध केलेला हे सगळं, त्या रात्री म्हैशीनं जीव सोडला त्यांच्या गोठ्यामध्येच. म्हणजे एक हृदयस्पर्शी हे म्हणतो आपण त्याला की माणसाचं आणि प्राण्यांचं संबंध हे कसे सुंदर असतात, कशा पद्धतीनं असतात हे सगळं. आणि जनावरांना सुद्धा माणसाची भाषा ही कळते. भाषा म्हणजे भाषेतून आपण भावना व्यक्त करत असतो आणि त्या भावना त्यांना त्या कळत असतात, तसाही प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतो याच्यामध्ये. आणखी एक गोष्ट पाटील नेहमी करायचे की 14 ऑगस्टला अधूनमधूनही करायचे, पण शक्यतो 14 ऑगस्ट त्यांना फार आवडायचा बहुत दिवस, कारण दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन असायचा. त्यावेळेला ते दलित वस्तीमध्ये जायचे आणि तिथं प्रबोधन करायचे. गावामध्ये त्यावेळेला लाईट वीज वगैरे अजून आलेली नव्हती, अंधारा सगळा असायचा आणि कुणीतरी एक कंदील घेऊन त्यांच्या सोबत असायचा माणूस आणि जायचे. एकदा मला ही संधी मिळाली, कंदील घेऊन मी त्यांच्याबरोबर निघालो होतो आणि तिथून जात असताना सगळा गंधाट अंधार होता. त्या अंधारामध्ये ते एकदम थांबले आणि ते म्हणले तुला कसला सुगंध येतोय का रे? मला काही सुगंध जाणवला नाही. मी म्हणलो नाही का हो? इथं कुठं देववावळीचं झाड आहे काय त्याने विचारलं. म्हटलं मला आता ते देववावळ झाडं माहिती होती पण देववावळीचं झाड मला माहिती नव्हतं. म्हटलं काय मला माहिती नाही, इथं कुठंतरी आहे बघ, उद्या सकाळी तू बघ म्हणले ते. नंतर पुन्हा आम्ही दलित वस्तीमध्ये गेलो आणि मग तिथं त्या सगळ्यांना बोलवायचे ते दलितांना. मग त्यात सांबार असतील, महार असतील, मांग असतील, कुठल्याही जाती जमाती असतील, त्यांना त्यांच्याकडे जातीयता वगैरे असलं काही नव्हतं. आणि मग त्यांच्यावरती सुंदर संवाद साधायचे आणि ती माणसंसुद्धा त्यांना अत्यंत आपुलकीनं आपल्या घरातला एक मोठा मनुष्य आलेला आहे असं समजून त्यांना ते प्रश्न वगैरे विचारायचे, आपल्या समस्या त्यांना सांगायचे आणि त्या समस्यासुद्धा अगदी गांभीर्यानं ऐकून घेऊन त्या दुसऱ्या दिवशीपासून सोडायचाही ते प्रयत्न करायचे. त्याचबरोबर शेवटी गांधीजींचं तत्वज्ञान, राष्ट्रविचार, देशभक्ती ही मूल्य त्यांच्यावरती ते रुजवायचे. मी दुसऱ्या दिवशी तिथं गेलो बघायला. पांडुरंग शिंदे म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या घरापुढेच ते देवबावळीचं झाड होतं. मी विचारलं हे झाड कशाचं येतं, त्याला सांगितलं देवबावळीचं आहे ते. त्याचा वास मग त्यावेळेला मी फुलांचा गेला, पिवळ्या दमक फुलांनी ते झाड सगळं डोरलं होतं आणि तो खूप चांगला हे आपल्याला तिथं वास त्याचा येत होता. म्हणजे अंधारात सुद्धा सुगंध हुंगणं, सुगंधाची जाणीव होणं, म्हणजे पाटलांच्या सगळ्या शक्ती किती तीव्र आणि त्या कार्यरत होत्या ही त्याच्यामधून दिसत जातं. म्हणजे प्रत्येक क्षण आयुष्याचा कसा सुंदरीतीने जगावा हे त्यांच्याकडून त्यावेळेला मला ते समजलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या सगळ्यांना गव्हर्नमेंटनं पेन्शन सुरू केली होती आणि इथं तर दोन पेन्शन होत्या, म्हणजे पाटलांची होती आणि अक्कांचीही होती. पण दोघांनीही ती पेन्शन नाकारली. ते म्हणाले पैशासाठी आम्ही ही क्रांती केलेली नाही, ही देशसेवा केलेली नाही आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही केलेलं आहे, आम्हाला त्याच्यासाठी म्हणून पैसा नको आहे. आणि तो मग तो समाज कल्याण खात्याला त्यांनी पैसा सगळा वळवला. पण एकदा असं म्हणाले ती काही वर्षानंतर की अरे ती आमची चूक झाली, तिथं आम्ही ज्या खात्याला ते आमची पेन्शन जाते तिथं ते खरोखरच चांगल्या कामासाठी उपयोग करत असतील का, शंका येते ती बातम्या पेपरमधल्या वाचून वगैरे. आणि त्यामुळं ती जर पेन्शन घेतली असती तर आमच्याकडून आम्ही गोरगरिबांना ती दिली असती, त्याचं काहीतरी चांगलं करता आलं असतं असं एकदा ते बोलून गेले. म्हणजे थोडंसं देशामधलं वातावरण जे बिघडत चाललं होतं की एका त्यागाकडून स्वार्थाकडे जी मला एक पिढी वळत होती राजकारणामध्ये समाजकारणामधली, त्यानं ते थोडेसे व्यथित होते. त्यामुळं हा एक भाग सगळा झाला. आचार्य विनोबा भावे यांनी जी भूदान चळवळ सुरू केली होती, भूदान यज्ञ असं म्हणायचे त्याला देशभर, की ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी भूमिहीनांना ती जमीन द्यावी आणि त्यामध्ये पाटलांनी आपली जमीन 5 एकर जमीन दलितांना दिलेली होती. त्यांच्याकडं साधनाचे अंक यायचे, त्यांच्या ते मला ते वाचायला द्यायचे, आरोग्यावरची पुस्तकं त्यांच्याकडे असायची आणि ते मुक्त असताना द्यायचे. कुठेतरी लायब्ररी कॉडवारी काहीतरी लोक वाचू देत, पूर्व वाचू देत हे सारखं असायचं त्यांच्या ह्याच्यामध्ये. एकदा ती पुस्तकावरती ती चर्चा सतत होत जायची. देशात काही जर झालं, काही चुकीची घटना घडली देशपातळीवरती, एखाद्या मोठ्या पुढाऱ्यानं काही चुकीचं वाक्य वगैरे उच्चारलं तर पाटील अस्वस्थ व्हायचे त्याच्यामुळे. आणि नंतर ते कोण जातील त्यांच्याशी त्याची चर्चा करायची. मी वारंवार त्यांच्या घरी जात होतो. माझाच एक अनुभव मी सांगू इच्छितो की वांद्री गावामध्ये मी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होतो आणि नंतर मला महाराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी आली, ती ऑर्डर आली. मी पाटलांच्याकडं गेलो की तिकडे जाऊ की नको म्हणून विचारण्यासाठी. मला सगळेजण म्हणत होते की तुम्ही तू त्यांच्याकडे जाऊ नको, कारण तू एक चांगला कार्यकर्ता त्यांचा आहेस आणि तू गेलास की त्यांचा एक उजवा हात गेल्यासारखा होईल, म्हणून ते तुला जाऊ देणार नाहीत, ते तुला इथंच डांबून टाकतील गावातच ते. आणि मी ठीक आहे म्हणालो, मग ते माझं दैवत आहे आणि मला त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि मी त्यांना ती ऑर्डर दाखवली, त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो मी काय करू, इथंच राहू की तिकडे जाऊ. तर ते म्हणले तिकडे जा म्हणाले, कॉलेजला जा, कारण कॉलेजमध्ये जे तरुण असतात ते चांगले हुशार असतात, ती एक देशातली मोठी ताकद आहे युवकांची आणि तिथूनच क्रांतीला सुरुवात होत असते. त्यामुळे तिथं गेल्यानंतर त्या मुलांच्या मध्ये एक क्रांतीचा विचार तू घेऊन जा, देशसेवेचा, देशभक्तीचा हा विचार त्या पोरांच्या मध्ये दे आणि त्यामुळं सगळीकडं छोट्या छोट्या ठिकाणी असे ना पण चांगलं कार्य होत राहील. इथं हायस्कूलची मुलं ही लहान असतात आणि ह्यांच्यावर संस्कार चांगले करता येतात, पण ती शक्ती आता हातात आलेली असते ती कॉलेजची, त्यामुळे तू तिथं जरूर जा. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला तो. मलाही वाटलं होतं की पाटील मला तिकडे जाऊ नको म्हणतील, पण त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि एक विचारही दिला. त्यामुळं प्राध्यापकी जीवनामध्ये मला काही एक आदर्श घेऊन जगता आलं, त्याचं श्रेय सुद्धा सगळं तिथे त्यांनाच आहे. आणखी एक त्यांची एक घटना मला आठवते की जेव्हा ते सरपंच होते तेव्हा पौर्णिमा आली असेल तर पौर्णिमेच्या अगोदर एक 2-3 दिवस आणि पौर्णिमेनंतर एक 2-3 दिवस छान चांदणं पडलेलं असतं आणि या चांदण्यामध्ये लोकांनी त्या चांदण्याचा आस्वाद घ्यावा, त्यात न्हाऊन निघावं अशी त्यांची एक इच्छा असायची. म्हणजे ही त्यांची एक पराकोटची रसिकता म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे ते काय करायचे, गावातले सगळे लाईट बंद करायला लावायचे शिपायाला, आणि लोकांना सांगितलं तुमच्या घरातली लाईट बंद करा. ते अहो चंद्राचा इतका सुंदर प्रकाश तुमच्या सगळ्या घरावर निथळतो आहे, तुमच्या अंगावरती पाझरतो आहे, त्या सगळ्याचा एक आनंद तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि त्यामुळं मग लोकांनाही त्याचा आनंद व्हायचा, लोक ऐकायचे त्यावेळेला जे हे पाटील सांगत होते ते सगळे लोक ऐकायचे, चांगल्या भावनेनं ऐकायचे, त्यांच्याबद्दल एक मोठा आदर त्या काळामध्ये बघायला मिळायचा. आणि हा एक भाग मला त्याच्यामध्ये महत्वाचा वाटत होतो, म्हणजे ही रसिकता जगावं कसं हे त्यांच्याकडून शिकावं. समग्र आयुष्य म्हणजे एक त्याग होता. बाबा आमटेंनी ज्या वेळेला भारत जोडो अभियान सुरू केलं त्यावेळेला आमच्या गावातली दोन मुलं कल्लाप्पा गुरव आणि बादशाह पिंजारी नदाफ ह्या दोघांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही आता त्या भारत जोडो अभियानामध्ये जा. आणि तिथं मला त्यांनी सांगितलं की तिथं गेल्यानंतर बाबा आमटेंच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर हे दोन चांगले कार्यकर्ते निर्माण होते आणि आपल्या सगळ्या भागामध्ये ते चांगलं कार्य करतील. त्यावेळेला बाबा आमटेंनी 2-2 रुपयाचे असं काहीतरी पास काढले होते, ते सगळ्याकडून पैसे गोळा करत होते. त्यांना अनेक बाबा आमटेंना अनेक उद्योगपती त्यावेळेला त्यांचे लागतील तेवढे पैसे द्यायला तयार होते, त्या चळवळीचा स्पॉन्सर करायला तयार होते. पण बाबा आमटेंनी कुणाचा एक पैसा घेतला नाही. ते म्हणले मला खेड्यापाड्यातली माणसं देऊ देत, विद्यार्थी देऊ देत, त्यांच्यापर्यंत हा माझा विचार जाऊ दे. आणि मग त्यावेळेला मला चांगलं आठवतं की मी वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये वगैरे जात होतो, प्राथमिक शाळेमध्ये जात होतो, बाबा आमटेंचा विचार मांडत होतो. आणि मग ते पैसे जे काय गोळा होतील ते सगळे आणून आम्ही पाटलांच्याकडे ते संध्याकाळी ठेवत होतो. असे पुष्कळ पैसे जमले आणि मग त्या दोन कार्यकर्त्यांना कल्लाप्पा गुरव आणि बादशाह नदाफ या दोघांना आम्ही त्या याला पाठवून दिलं. आणि मग त्यांच्यामध्ये पुष्कळ परिवर्तन घडलं, कारण रोज बाबा आमटेंचा सहवास त्यांना लाभत होता, बाबा आमटे त्यांना ऐकायला मिळत होते. आणि सगळा प्रवास हा सायकलवरून करायचा होता सारा, असा तो भारतभर सगळा तो. आणि ती यात्रा त्यांनी अतिशय सफल केली आणि देशभर अनेक कार्यकर्ते त्याच्यामधून निर्माण झाले. असं नवीन काही सुरू झालं, कुणी काही केलं की आप्पासाहेब पाटील त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी त्याच्यामध्ये यायचे आणि हा त्यातला आपला जो वाटा असेल तो सगळा तो अतिशय आनंदानं उचलायचे, इतरांना उद्युक्त करायचे. त्यामुळे एक दोन चांगली मुलं आमच्या गावची सुद्धा ही ती तयार झाली होती, त्यांचाही तो उपयोग समाज सुधारण्यासाठी वगैरे व्हायला लागला. तो म्हणजे असा सगळा प्रकार हा आपण बघतो. ह्या लोकांचे बंधुनो जे त्यागी जीवन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये आपल्या अनेकांना या सगळ्यांचा विसर पडत चाललेला आहे. कितीतरी साध्या आपल्या एका नुसता एका बेळगाव जिल्ह्यामध्ये अक्षरशः हजारो क्रांतिकारक इथं होऊन गेले, त्यापैकी एक मोजकेच आपल्याला माहिती आहेत, बाकीच्यांची नावं सुद्धा विस्मृतीत जात आहेत ही एक भीती वाटते आहे. यांचा त्याग कधी कधी आप्पासाहेब पाटील म्हणायचे की आम्ही स्वातंत्र्य का मिळवलं ह्याचा कधी कधी पश्चाताप होतो, कारण आता हे जे सगळे लोक वागतायत ह्या ज्या पद्धतीनं, जे मग राजकीय नेते असतील, सामाजिक नेते असतील, सगळ्या ह्याच्यामधले ते, तर ह्यांना त्याची आठवण नाही का ती आम्ही कशा पद्धतीनं फिरत होतो, वागत होतो, काय काय त्रास सहन केले, आमची पोरबाळ कशी आम्ही उघड्यावर टाकली उरली होती, आमच्या बायकांना जेल भोगावं लागला, हे सगळं हे लोक आता विसरतायत का? आणि या सगळ्याशी संबंध नसले अनेक लोक त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी वरच्या पदावरती जाऊन बसलेले आपण सगळे बघतो. त्यामुळं या निमित्तानं नरेंद्र मोदीजींनी जे हर घर तिरंगा ही एक जी मोहीम चालवली आहे, हर घर तिरंगा याचा अर्थ या तिरंग्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपली जीवनं वेचलेली आहेत, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाचा आयुष्याचा सर्वस्वाचा होम केला, त्या सगळ्यांची आठवण व्हावी या निमित्तानं. आणि हा त्यांचा मोठा एक उद्देश आहे, तो उद्देश सफल करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीची चेतना पुन्हा जागवण्यासाठी या अशा सगळ्यांचा विचार आपण करायला पाहिजे. विनोदनीनं मला ही इथं संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आप्पासाहेब पाटलांना आणि सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना अत्यंत विनम्र भावना अभिवादन करून मी इथंच थांबतो.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐकत होतो आणि त्यामध्ये आपण डॉक्टर विनोद गायकवाड यांना ऐकलं, ज्याने एका स्वातंत्र्य योद्ध्याबद्दल आपल्याला माहिती करून दिलेली आहे. खूप छान होता कार्यक्रम, अनेक प्रसंग त्याने आपल्याशी शेअर केलेत. कसा होता आजचा कार्यक्रम मला प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्यपुणा असेलच एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार. आणि वेणुध्वनीच्या पूर्ण कडून स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
2: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
3: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ವರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
4: ಬೆಳಗಾವಿಯ ಆಭರಣ ಪ್ರಿಯರಿಗೆ ಸುವರ್ಣಾವಕಾಶ. ಮುಂಬೈನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಜಗನ್ನಾಥ್ ಗಂಗಾರಾಮ್ ಪೇಡ್ನೇಕರ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ವತಿಯಿಂದ 65 ವರ್ಷಗಳ ಶ್ರೀಮಂತ ಪರಂಪರೆಯೊಂದಿಗೆ ವಿಶೇಷ ಆಭರಣ ಪ್ರದರ್ಶನ. ಅಪೂರ್ವ ವಿನ್ಯಾಸಗಳ ವಿಶಿಷ್ಟ ಆಭರಣಗಳ ಕಲೆಕ್ಷನ್ ಅನ್ನು ಕಣ್ತುಂಬಿಕೊಳ್ಳಿ. ಆಗಸ್ಟ್ 14, 15, 16 ಮತ್ತು 17ರಂದು ಮಾತ್ರ. ಸಮಯ ಬೆಳಗ್ಗೆ 9ರಿಂದ ರಾತ್ರಿ 9 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಸ್ಥಳ ಹೋಟೆಲ್ ರಾಜ್ಪಥ್ ಬೇಕನ್ ಚಿತ್ರ ಟಾಕೀಸ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ, ಹನ್ಸ್ ಟಾಕೀಸ್ ರಸ್ತೆ, ಬೆಳಗಾವಿ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 25ರವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ. ಕೇವಲ 4 ದಿನಗಳ ಈ ಸುವರ್ಣಾವಕಾಶವನ್ನು ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ. ಜಗನ್ನಾಥ್ ಗಂಗಾರಾಮ್ ಪೇಡ್ನೇಕರ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಪರಂಪರೆಯ ಆಭರಣ, ನಂಬಿಕೆಯ ಹೆಸರು.
5: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
6: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
5: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
6: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
5: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
6: मिळणाऱ्या सुविधा, हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
5: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
6: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
5: फोन नंबर 0831-255-2500 आणि 247-3777.
6: मोबाईल नंबर 6360-712-326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
5: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.
7: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. Study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the Kaher Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more. Plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kaher.edu.in. For more information, visit Kaher JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831-244-444 extension 4327.
8: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

बेळगाव मधील आभूषण प्रेमींसाठी एक सुवर्ण संधी. मुंबईतील प्रतिष्ठित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या तर्फे 65 वर्षांच्या समृद्ध परंपरेसह खास दागिन्यांचे प्रदर्शन, अप्रतिम डिझाईन्स आणि आकर्षक दागिन्यांचे अनोखे कलेक्शन पाहण्याची संधी 14 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हॉटेल राजपथ बीकॉन चित्रा टॉकीज जवळ हंस टॉकीज रोड बेळगाव. विशेष ऑफर म्हणजे मेकिंग चार्ज वर तब्बल 25% सूट. फक्त 4 दिवसांची ही सुवर्ण संधी अजिबात गमवू नका. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, परंपरेतील दागिने, विश्वासाचे नाव.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो. स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम मी आज तुम्हाला ऐकवणार आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष कार्यक्रमा अंतर्गत डॉक्टर विनोद गायकवाड यांना ऐकणार आहोत. राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीचे मराठी विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख आहेत. त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण एका अशा क्रांतिकारकाची माहिती आपण ऐकणार आहोत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कसं काम केलं याबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत. आणि हे असे एक स्वातंत्र्य योद्धा आहेत जे मला वाटते सगळ्यांना माहिती नसतील, सगळ्यांना परिचयाचे नसतील, पण त्यांनी खूप मोलाचा असा वाटा या स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा या स्वातंत्र्यासाठी दिलेला आहे. तेव्हा कोण आहेत हे क्रांतिकारक त्यांच्याबद्दल आपण ऐकूया. मलाही तेवढीच उत्सुकता आहे. तेव्हा तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसो.
1: प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आज हर घर तिरंगा लहरत आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पक आणि अथक नेतृत्वामुळे जगभर आपला प्रभाव पडला आहे. आपल्या संस्कृतीचा सुगंध विश्वात दरवळतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आदी क्षेत्रामध्ये आपण मोठी झेप घेतलेली आहे. ज्या स्वातंत्र्यामुळे आपणास हे सारे करता आले ते स्वातंत्र्य काही सहजपणे आपल्याला लाभलेले नाही. अनेक क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आपापल्या परीने लढे उभे केले, बलिदान दिले, रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, संसारावर विस्तव ठेवून त्याची राख रांगोळी केली. यामध्ये अगदी लहान मुलापासून

0: प्रौढापर्यंतचा समावेश होता. स्वातंत्र्य संग्रामामध्ये संपूर्ण देश सहभागी होता, त्यात बेळगाव जिल्हाही आघाडीवर होता. एकट्या बेळगावच्या याळगी घराण्यात 16 स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. बाय देशपांडे यांनाच अन्नगुरुजी असे संबोधत माननीय गोविंदराव याळगी, कृष्णराव याळगी, जीवनराव याळगी, पुंडलिकजी कातगडे, बाबासाहेब सामन, केशवराव गोखले, बाबूराव ठाकूर, विठ्ठलराव याळगी, परशुनाभाऊ नंदियाळी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्याला बेळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. हे सगळेजण या संग्रामात पूर्ण तयारीनिशी उतरलेले होते. या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम केला होता. आज आपण चिकोडी तालुक्यातील मांजरी या गावातील थोर स्वातंत्र्य सैनिक आप्पासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याचा परिचय करून घेणार आहोत. या लढ्यामध्ये त्यांचं जे एक महत्त्वाचं योगदान होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत. स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी आप्पासाहेब जिनगोंडा पाटील, कृष्णा नदीच्या काठावरील मांजरी हे त्यांचे गाव. मीही याच गावचा, त्यामुळे माझ्या लहानपणी मला त्यांचा खूप सहवास लाभला, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. वैचारिक साहित्याचं वाचन का करावं, कसं करावं, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, देशाचा सतत विचार कसा असावा, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. 10 जानेवारी 1919 हा त्यांचा जन्मदिनांक. तब्बल 96 वर्षानंतर म्हणजे 28 ऑक्टोबर 2014 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 96 वर्षांचे एक प्रदीर्घ आयुष्य ते फक्त देशासाठीच जगले. चिंता केली ती भारत मातेची. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी ग्राम सुधारण्याला स्वतःला वाहून घेतले होते. लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पतीला मोलाची साथ दिली. एवढेच नव्हे तर स्वतःही तुरुंगवास भोगला. त्यांना संपूर्ण गाव हक्का या नावानं ओळखत असे आणि खरोखरच त्या एका मोठ्या बहिणीप्रमाणे किंवा मातेप्रमाणे सगळ्यांच्यावर त्या माया करत असत. या देशभक्त दाम्पत्याला सरोजिनी, राजश्री, उषादेवी, गुणमाला, अनंतमती या मुली आणि मलगोंडा व सनतकुमार हे दोन मुलगे होते आहेत. सनतकुमार यांनी शेती आणि विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षणाला स्वतःला वाहून घेतले आहे. मांजरी येथे त्यांनी दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षण संस्थाही स्थापन केली आहे. शिक्षण क्षेत्रात ते नवनवे प्रयोग करीत असतात. स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेबांवर गांधी विचारांचा मोठा पगडा होता. गांधीजी हे त्यांचं दैवत होतं. त्याचबरोबर अन्नगुरुजी उर्फ बाय देशपांडे यांचाही मोठा प्रभाव त्यांच्यावरती होता. मला आठवतं एकदा त्यांनी अन्नगुरुजींना मांजरी येथे आणले होते. त्यांच्या हस्ते पिंपळाचे एक रोपटे लावले होते, पण कुणीतरी नंतर ते रोपटे उपटून फेकले. ही घटना कळताच पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरारले. ते दुःखी स्वरात उद्गारले, रोपटे काय, पुन्हा लावता येईल, पुन्हा हवी तेवढी रोपटी मिळतील. पण ते रोपटे विशेष होते, कारण अन्नगुरुजींच्या हस्ते ते लावलेले होते. त्याला फार महत्त्व होते. महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार देशभर चळवळी होत. पाटलांचा त्यात नेहमीच पुढाकार असे. त्यांच्यासोबत मांजरी येथील काही देशभक्त मित्रमंडळीही होती. त्यामध्ये दत्तू सावंत, सदाशिव दाभोळे, शांताप्पा कोतळी, अप्पू इंगळे, पायगोंडा पाटील, धोंडीराम मावळे हे प्रमुख होते. यातील दत्तू सावंत हे तर सावलीसारखे पाटलांच्या सोबत राहत असत. या व इतर भागातील स्वातंत्र्य सैनिकांनी रायबाग स्टेशनला आग लावली आणि ते जाळून टाकले. इंग्रजांच्या विरोधावरचा हा एक उद्रेक होता. यावेळी मोठा हादरा इंग्रज सत्तेला बसला, कारण खेड्यापाड्यात अशी स्टेशने जर जळायला लागली आणि तिथं पोलिसांचं जर वर्चस्व राहत नसेल तर ती मोठी त्यांच्यासाठी घातक गोष्ट होती. मोठी खळबळ उडाली, धरपकड सुरू झाली, पण कुणीही सापडले नाही. एकदा एक इंग्रज अधिकारी मोठ्या तोऱ्यामध्ये मांजरीमध्ये आला. त्या काळी इंग्रज अधिकाऱ्यांचा मोठा रुबाब असे. त्यांचा धाक आणि दरारा होता. सगळे लोक त्यांना भ्यायचे. पण तो आल्याचे कळताच स्वातंत्र्य सैनिक आप्पासाहेब पाटील आणि त्यांची मित्रमंडळी सावध झाली. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि अत्यंत शिथापीने त्या इंग्रज अधिकाऱ्याला पकडले. तो एकदम घाबरून गेला. त्याला गांधी टोपी घालायला या सर्वांनी भाग पाडले. त्याच्या हाती तिरंगा दिला आणि भारत माता की जय अशा घोषणा द्यायला लावल्या. घाबरलेल्या त्या अधिकाऱ्याने आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे सर्व काही केले आणि शेवटी त्याला स्टँडवरती नेऊन सोडल्यानंतर तो तिथून निघून गेला. पण निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही. त्याने पुन्हा मोठा फौजपाठा मिळवला आणि सगळ्यांना घेऊन तो पुन्हा मांजरीत आला. अर्थात त्याला कुणीही सापडले नाही, त्यामुळे त्याला हात हलवत परत फिरावे लागले. पाटलांच्या कारवाया वाढत होत्या, इंग्रज अस्वस्थ होते आणि शेवटी त्यांनी पाटलावर 5,000 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्यांना पकडून देण्यासाठी किंवा त्यांची माहिती सांगण्यासाठी एवढेच नव्हे तर त्यांना कमरेखाली गोळी घालण्याचाही आदेश काढण्यात आला. याच पद्धतीची शिक्षा आदेश भगतसिंगांच्या वरतीही काढलेला होता. भगतसिंग सापडले, त्यांना फासावर लटकवण्यात आलं. आप्पासाहेब पाटील मात्र शेवटपर्यंत सापडले नाही. पण पाटलांना भूमिगत व्हावे लागले कारण सतत त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. इथून त्यांचे कष्ट व हाल वाढले. सतत 3 वर्षे ते भूमिगत होते पण यावेळीही त्यांचे कार्य सुरूच होते. त्यांचा ठाव ठिकाणा सांगावा म्हणून या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांचा मोठा छळ पोलिसांनी सुरू केला. विशेषतः त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई अक्का यांना मोठा त्रास पोलीस देऊ लागले. फक्त छळ करून थांबले नाहीत तर त्यांना अटक करून हिंडलगा जेलमध्ये ठेवले. 2 वेळा त्यांनाही तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. हे किती आपण गोष्ट लक्षामध्ये घ्यायला हवे की या अक्कांची मनस्थिती त्या काळामध्ये काय असेल. घरी नवरा नाही, बाहेर भूमिगत असलेल्या नवऱ्याला कधी पकडतील, गोळी घालतील याचा नेम नाही. घरात लहान लहान 5 मुली व 2 मुलगे अशा परिस्थितीत मन घट्ट करून अक्कांनी 2 वेळा खंबीर मनाने तुरुंगवास सोसला. या मातेची मानसिक स्थिती काय असेल, यावेळी या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी कशा कशा परिस्थितीला तोंड दिले याची जाणीव आपण आज ठेवली पाहिजे. इंग्रजांनी अनेक खबरे पाटलांच्या मागावर सोडले होते. अगदी एखाद्या हरणाच्या पाळतीवर चित्ता वाघ वगैरे असावा अशा पद्धतीनं इंग्रज पाटलांच्या पाठीमागे लागलेले होते. अतिशय दक्ष होते सरकार त्यांना पकडण्यासाठी. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री वामनराव बिद्रींनी त्यांना आसरा दिला होता. पण एकाच ठिकाणी ते फार काळ थांबू शकत नसत. सतत त्यांना आपले स्थान बदलावे लागे. त्यामुळे पाटील या 3 वर्षाच्या काळामध्ये कुठे कुठे गेले त्याची एक वेगळी जंत्री आपल्याला शोधावी लागेल. ज्वारीचं जे धाट असतं ते वाळल्यानंतर त्याला आपण कडबा म्हणतो. त्याच्या ढिगाला गंजी किंवा बडीम असे म्हणतात. ती व्यवस्थित मांडून वरती मातीने सारवलेली असते. या गंजीच्या आतमध्ये जागा करून पाटील त्यातही कधी कधी राहायचे. तिथेही छोट्या यंत्राचा वापर करून पत्रके छापायचे. यावेळी पाटलांना व्यवस्थित पोटालाही मिळत नसे. आतमध्ये पूर्णपणे हवा खेळत नसायची. तसल्या गुदमरलेल्या अवस्थेमध्ये 12 तास 16 तास कोंडून घेऊन थांबायचे आणि रात्र पडल्यानंतर मग बाहेर पडायचे असा हा प्रकार होता. 3 वर्षे उष्णतेमुळे पाटलांच्या पाठीवर मोठमोठे फोड आले होते. औषधे नव्हती पण हे सारे देशासाठी हा मानव महामानव सहन करीत होता. भूमिगत असतानाच पाटील कोगनोळीला आपल्या पाहुण्यांच्या वाड्यात लपून राहिले होते. अगदी वरच्या खोलीत ते एका छोट्या रेडिओवरती बातम्या ऐकत होते. ते तिथे असल्याची बातमी इंग्रजांना कळली होती. अत्यंत गुप्तपणे त्यांनी योजना आखली आणि वाड्याला गराडा घातला. पाटील कुठे लपलेत असे जोराने विचारत एक तुकडी बंदूक घेऊन आतमध्ये घुसली. घराव त्या वाड्यामध्ये सगळीकडे ते धुडघूस करू लागले. जिन्यावरून पोलिसांच्या बुटांचा आवाज होत होता. पाटलांच्या तीक्ष्ण कानाने तो तात्काळ टिपला. त्यांनी रेडिओ बाजूला ठेवून ते ताडदिशी उठले. ते नेहमी सावध असायचे. खोलीतून ते वाघासारखे बाहेर आले, समोरच्या पोलिसांना धक्का देऊन खाली पाडले आणि मोठी उडी घेऊन गॅलरीत आले. तिथून शेजारच्या घरावर त्यांनी मोठी झेप घेतली आणि मग क्षणाचाही विलंब न करता ते या घरावरून त्या घरावर अशा उड्या मारत मारत पसार झाले. दोन्ही घरामधील अंतर 7-7, 8-8 फूट असे होते. पण त्यांच्या अंगात तेव्हा निश्चितपणे हनुमान संचारला असावा कारण ते कुठेही खाली पडले नाहीत आणि कितीही अंतर असो त्या झेप घेऊन उडी मारून ते शेवटी गावाच्या बाहेर गेले आणि तिथून ते पसार झाले. वाड्याभोवतालचा वेढा सहजपणे भेदून पाटील जेव्हा अदृश्य झाले तेव्हा पोलिसांचा राग अनावर झाला आणि ज्या ज्या घरावर पाटलांनी उड्या मारल्या त्या त्या घरातील माणसांना त्यांनी पकडले व जेलमध्ये टाकले. आता त्या बिचाऱ्यांचा काय दोष होता आपल्या घरावरून उडी मारण्याचे जणू काही त्यांनी आमंत्रणच दिले होते पाटलांना, असे या इंग्रजांना वाटले की काय। यावेळी ज्यांना ज्यांना शिक्षा झाल्या त्यामध्ये कर्नाटकचे माजी मंत्री श्री वीरकुमार पाटील यांचेही काका किंवा आजोबा त्यामध्ये सामील होते। पाटील जर तेव्हा सापडले असते तर फाशी नक्की दिली गेली असते, पण ते सापडले नाही आणि असे करता करता देश स्वतंत्र झाला आणि पाटलांना मोकळा श्वास घेत सर्वत्र आपल्या देशामध्ये फिरता आले। स्वातंत्र्यानंतरही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले, स्वराज्य मिळाले, आता या स्वराज्याचे सुराज्य करणं आपलं काम आहे असा विचार ते मांडत आणि सगळ्या गावावरती त्यांचा मोठा प्रभाव होता आणि मग सगळ्या गावानं बिनविरोध त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं। 13 वर्षे त्यांनी हे सरपंच पद सांभाळलं। हा 13 वर्षाचा कालावधी सुद्धा अतिशय देदीप्मान असाच त्यांचा होता। या कामा या वेळेला त्यांनी पुष्कळ काम केली, वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं, अनेक ठिकाणी गावामध्ये झाडं लावली। केवळ झाडे लावून ते थांबत नव्हते तर त्या झाडांची वाढ कशी होते, त्यांना खताची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा ते विचार करायचे आणि नेहमी त्या बाजूला ते फेरी मारत असायचे। स्वच्छता मोहिमी त्यांनी गावामध्ये राबवली, जिथं गटारीची व्यवस्था नसेल, पाणी सगळे रस्त्यावर येत असेल तर अशा ठिकाणी आम्हा तरुणांना ते घेऊन जायचे आणि तिथं ते काम आपल्याला करायला लावायचे। म्हणजे एक स्वयंसेवक असा असतो याची ती एक तालीम होती आणि त्यामध्ये आम्हाला त्यांनी ते तयार केलं। एवढंच नव्हे तर व्यसन मुक्तीची चळवळ सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यापाड्यामध्ये दारू खूप वाढलेली आपल्याला बघायला मिळायची त्यावेळेला आणि तरुण वर्ग सगळा त्यामध्ये बर्बाद होतो हे ध्यानात आल्यानंतर त्यांनी ती चळवळ हाती घेतली होती। एवढंच नव्हे तर नदी किनारी ज्या मुली आहेत त्या प्रत्येक मुलीला पोहायला आलं पाहिजे असा एक त्यांचा मोठा दृष्टिकोन होता आणि त्यामुळं त्यांना पोहायला शिकवणं ही त्यांनी सुरू केलेलं होतं। ते म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर पूर येतो, मग पाय घसरून मुली पडतात, त्यांना पोहता न आल्यामुळे त्या बुडतात, हे सगळं होऊ नये आणि ह्या माझ्या सगळ्या किनाऱ्यावरच्या मुली सगळ्या ह्या त्या वीरांगणा व्हायला पाहिजेत असं त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि त्या धाडशी व्हायला पाहिजेत आणि तोही प्रयोग त्यांचा यशस्वी झाला। 14 ऑगस्ट रोजी ते रात्री गावची सभा घ्यायची, सगळ्या गावांना बोलवायची आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्टला व्हायचं आणि रात्री 12 वाजता झेंडावंदन केलं जायचं। एकदा त्यांनी सगळ्या तरुणांना जमा केलं, मी त्यामध्ये होतो, आणि हुंडाबंदी संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले की हे किती चुकीचं आहे हुंडा घेणं वगैरे ते हा सगळा भाग। दुसरी गोष्ट, गरीबाच्या मुलीला कुणी स्वीकारत नाही, तर तुम्ही जे शिकलेले तरुण आहात तुम्ही गरीबाच्या मुलीला स्वीकारा, हुंडा कुठला घेऊ नका, लग्न साधे पद्धतीनं करा असं सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यामध्ये आम्ही अनेकांनी शपथ घेतली होती, मी त्यापैकी एक होतो आणि मी त्याप्रमाणे वर्तनी पुढे केलं। शेतीकडे त्यांचं खूप लक्ष होतं, शेतीमध्ये रासायनिक खताचा प्रादुर्भाव त्यावेळेला वाढत होता आणि त्यांना ते नको होतं, त्यामुळे सेंद्रिय खत वापरा, शेणखत वापरा, ते कसं करावं हे ते सगळीकडे सांगत होते। तंबाखू आणि ऊस या पिकाला त्यांनी कडाडून त्यावेळेला विरोध केलेला होता, कारण तंबाखू हे अतिशय घातक असं पीक आहे आणि त्याचा कोणताही चांगला फायदा नाही हे त्यांनी सगळ्यांना पटवून सांगितलं। माझ्या गावाच्या जवळ चिकोडी तालुक्यामध्ये बेटखेळ वगैरे या भागामध्ये पुष्कळ तंबाखू पिकवला जायचा, आजही पिकवला जात, पण माझ्या गावाच्या आसपास तंबाखू तिथे नव्हता, आजही नाही आहे। त्याचं सगळं श्रेय आप्पासाहेब पाटलांच्या प्रबोधनाला द्यावं लागेल। ऊसालाही त्यांचा विरोध होता आणि आश्चर्य म्हणजे ऊस ही पीक तंबाखू प्रमाणे काहीही चांगलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण नंतर ते म्हणाले की ऊस लावायचा असेल तर सेंद्रिय गुळ तयार करा आणि तो घरात खाण्यासाठी इतरांना देण्यासाठी तो गुळ तयार करा, फॅक्टरीला मात्र ऊस द्यायचा नाही असं त्यांचं त्यावेळेला मत होतं। आणि ही सगळी मतं किती महत्वाची होती हे आपल्या लक्षामध्ये जातं। महात्मा गांधीजींनी सुद्धा मोठमोठ्या उद्योगधंद्यांना विरोध केलेला होता आणि विरोधाचं कारण हे होतं की बेकारी वाढण्याची शक्यता आहे, निसर्ग सगळा उद्ध्वस्त होऊ शकतो आपल्या इथला, आणि आज ते आपण सगळीकडे बघतो आहोत त्या पद्धतीनं होताना आपल्याला आता दिसत आहे। म्हणजे या लोकांचा विचार आपण गांभीर्यानं आज सुद्धा घेणं गरजेचं आहे। आश्चर्य म्हणजे आप्पासाहेब पाटलांनी जीवनभर साखर कधी खाल्ली नाही, मीठ खाल्ले नाही आणि तिखटही त्यांनी खाल्ले नाही, त्यामुळे वयाच्या 96 वर्षापर्यंत त्यांना एकही आजार नव्हता आणि शेवटी त्यांनी प्रायोपवेशन घेतलं, म्हणजे अन्नपाणी वर्ज्य केलं आणि त्यांनी माझं इथलं आता कार्य संपलेलं आहे, आता समाधानानं मी जातो असं सांगून त्यांनी प्राणत्याग केला, अन्यथा ते अजूनही पुष्कळशे जगू शकले असते। ते त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं घडायच्या, एकदा नातवानं भाजून घेतलं होतं आणि खूप जखम होते आणि तो सारखा रडायचा, त्या बाळाची आई सुवर्णा त्यांची सून आणि त्यांची नाती घेऊन बसली असायची वरती माडीवरती, आणि पाटील तिथं संध्याकाळी येऊन फिरायचे, काहीतरी चिंतन करत वगैरे. पाटील ज्या वेळेला त्या बाळाच्या जवळ यायचे त्यावेळेला तो रडायचा बंद व्हायचा आणि पाटील पुढे गेले की पुन्हा रडायला लागायचा. आणि मग ही गोष्ट हळूहळू त्या सुवर्णाच्या लक्षात आल्यानंतर तिनं सांगितलं की असं असं व्हायला. मग पाटलांनी त्या आपल्या नातवाला घेतलं बाजलेल्या आणि तो शांत झाला त्याच्यामध्ये. याच नातवाच्या संदर्भात एक घटना घडली होती. डाळिंबाचं एक सुंदर रोपटं पाटलांनी आणलेलं होतं आणि ते लावलेलं होतं. ते 1-1.5 फुटाचं होतं. तो नातू म्हणाला की मला याची फळं पाहिजेत, मला डाळिंब पाहिजे. तर ते म्हणले अरे अजून ते लहान आहे, मोठं झाल्यानंतर त्याला डाळिंब लागतात, पण तरी तू सांग झाडाला त्या आणि डाळिंब माग त्याच्याकडे दे. मग त्या नातवानं अगदी निरागसपणानं ते मला फळं दे, मला डाळिंब दे म्हणून सांगितलं. आणि 1-1.5 महिन्याच्या त्या लहान रोपट्याला छोटी छोटी लाल भडक फुलं आली आणि त्याला डाळिंब लागायला लागले. आणि मग पाटलांनी नातवाला नेलं, सांगितलं तू मागितलंस म्हणून त्याला ती फळं आली बघ सगळी, आता तुझं झाड त्यांना ऐकले दे. पण एवढ्या लहान वयात त्याला जर आपण ती फळं तशीच ठेवली तर ते झाडाची वाढ नीट होणार नाही, म्हणून अजून ते मोठं होते तोपर्यंत आपण खोडून टाकूया. आणि मग त्यांनी ती छोटी छोटी फुलं ती सगळी खोडून टाकली. म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञांच्या आयुष्यामध्ये आपण ज्या घटना बघतो त्या इथंही पाटलांच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणखी एक घटना खूपच अशी भावनाशील अशी आहे की पाटलांचं जीवन म्हणजे एक सहजीवन असल्यासारखं होतं. म्हणजे माणसं भरपूर खडी माणसं असायची आणि याबरोबरच म्हैशी, गाई, बैल, कुत्री आणि घोडा सुद्धा त्यांच्याकडं होता. त्यातली एक म्हैस म्हातारी झाली तेव्हा त्यांच्या गड्यानं वगैरे सांगितलं की आपण ही म्हैस आता अंकलीच्या बाजारात नेऊया आणि विकूया, ती म्हातारी झाली तिचा काय उपयोग नाही. पाटलांनी ते ऐकल्यानं ते म्हणाले मग आम्ही आता म्हातारे झालो इकडे, आम्हाला बी कुठल्या तर बाजारात नेऊन उभं करा किंवा घरातून बाहेर काढा आम्हाला. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ आहे की गाई म्हैशी असोत, जनावर असोत, सगळे माझ्या कुटुंबाचे घटक आहेत आणि सगळ्यांना माणसाचाच दर्जा देणं गरजेचं आहे हे आपल्या कृतीतून पाटील सांगत राहायचे. त्या म्हैशीला ते काय कळलं कुणास ठोक, ते गड्यानं म्हटलेलं की विकूया वगैरे सगळं दे, पाटलांनी विरोध केलेला हे सगळं. त्या रात्री म्हैशीनं जीव सोडला त्यांच्या गोठ्यामध्येच. म्हणजे एक हृदयस्पर्शी हे म्हणतो आपण त्याला की माणसाचं आणि प्राण्यांचं संबंध हे कसे सुंदर असतात, कशा पद्धतीनं असतात हे सगळं. आणि जनावरांना सुद्धा माणसाची भाषा ही कळते. भाषा म्हणजे भाषेतून आपण भावना व्यक्त करत असतो आणि त्या भावना त्यांना त्या कळत असतात, तसाही प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतो याच्यामध्ये. आणखी एक गोष्ट पाटील नेहमी करायचे की 14 ऑगस्ट अधूनमधूनही करायचे, पण शक्यतो 14 ऑगस्ट त्यांना फार आवडायचा बहुत दिवस, कारण दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन असायचं. त्यावेळेला ते दलित वस्तीमध्ये जायचे आणि तिथं प्रबोधन करायचे. गावामध्ये त्यावेळेला लाईट वीज वगैरे अजून आलेली नव्हती, अंधार सगळा असायचा आणि कुणीतरी एक कंदील घेऊन त्यांच्यासोबत असायचा माणूस आणि जायचे. एकदा मला ही संधी मिळाली, कंदील घेऊन मी त्यांच्याबरोबर निघालो होतो आणि तिथून जात असताना सगळा घनदाट अंधार होता. त्या अंधारामध्ये ते एकदम थांबले आणि ते म्हणले तुला कसला सुगंध येतोय का रे? मला काही सुगंध जाणवला नाही. मी म्हटलो नाही का हो, इथं कुठं देवआवळीचं झाड आहे काय? त्यांनी विचारलं. म्हटलो मला आता ते देवआवळी झाडं माहिती होती पण देवआवळीचं झाड मला माहिती नव्हतं. म्हटलो काय मला माहिती नाही, इथं कुठंतरी आहे बघ, उद्या सकाळी तू बघ म्हणले ते. नंतर पुन्हा आम्ही दलित वस्तीमध्ये गेलो आणि मग तिथं त्या सगळ्यांना बोलवायचे ते दलितांना. मग त्यात सांबार असतील, महार असतील, मांग असतील, कुठल्याही जाती जमाती असतील, त्यांना त्यांच्याकडे जातीयता वगैरे असलं काही नव्हतं. आणि मग त्यांच्यावरती सुंदर संवाद साधायचे आणि ती माणसंसुद्धा त्यांना अत्यंत आपुलकीनं आपल्या घरातला एक मोठा मनुष्य आलेला आहे असं समजून त्यांना ते प्रश्न वगैरे विचारायचे, आपल्या समस्या त्यांना सांगायचे आणि त्या समस्यासुद्धा अगदी गांभीर्यानं ऐकून घेऊन त्या दुसऱ्या दिवशीपासून सोडायचाही ते प्रयत्न करायचे. त्याचबरोबर शेवटी गांधीजींचं तत्वज्ञान, राष्ट्रविचार, देशभक्ती ही मूल्य त्यांच्यावरती ते रुजवायचे. मी दुसऱ्या दिवशी तिथं गेलो बघायला. पांडुरंग शिंदे म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या घरापुढेच ते देवबावळीचं झाड होतं. मी विचारलं हे झाड कशाचं देतं, त्यांना सांगितलं देवबावळीचं आहे ते. त्याचा वास मग त्यावेळेला मी फुलांचा गेला, पिवळ्या दमक फुलांनी ते झाड सगळं डवरलं होतं आणि तो खूप चांगला हे आपल्याला तिथं वास त्याचा येत होता. म्हणजे अंधारात सुद्धा सुगंध हुंगणं, सुगंधाची जाणीव होणं, म्हणजे पाटलांच्या सगळ्या शक्ती किती तीव्र आणि त्या कार्यरत होत्या ही त्याच्यामधून दिसत जातं. म्हणजे प्रत्येक क्षण आयुष्याचा कसा सुंदरीतीने जगावा हे त्यांच्याकडून त्यावेळेला मला ते समजलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या सगळ्यांना गव्हर्नमेंटनं पेन्शन सुरू केली होती. आणि इथं तर 2 पेन्शन होत्या, म्हणजे पाटलांची होती आणि अक्कांची होती. पण दोघांनीही ती पेन्शन नाकारली. ते म्हणाले पैशासाठी आम्ही ही क्रांती केलेली नाही, ही देशसेवा केलेली नाही आहे आणि ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे, आम्हाला त्याच्यासाठी म्हणून पैसा नको आहे. आणि तो मग तो समाज कल्याण खात्याला त्यांनी पैसा सगळा वळवला. पण एकदा असं म्हणाले ती काही वर्षानंतर की अरे ती आमची चूक झाली, तिथं आम्ही ज्या खात्याला ते आमची पेन्शन जाते तिथं ते खरोखरच चांगल्या कामासाठी उपयोग करत असतील का, शंका येते ती बातम्या पेपरमधल्या वाचून वगैरे. आणि त्यामुळं ती जर पेन्शन घेतली असती तर आमच्याकडून आम्ही गोरगरिबांना ती दिली असती, त्याचं काहीतरी चांगलं करता आलं असतं, असं एकदा ते बोलून गेले. म्हणजे थोडंसं देशामधलं वातावरण जे बिघडत चाललं होतं की एका त्यागाकडून स्वार्थाकडे जी मला एक पिढी वळत होती राजकारणामध्ये समाजकारणामधली, त्यानं ते थोडेसे व्यतीत होते. त्यामुळं हा एक भाग सगळा झाला. आचार्य विनोबा भावे यांनी जी भूदान चळवळ सुरू केली होती, भूदान यज्ञ असं म्हणायचे त्याला देशभर, की ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी भूमिहीनांना ती जमीन द्यावी, आणि त्यामध्ये पाटलांनी आपली जमीन 5 एकर जमीन दलितांना दिलेली होती. त्यांच्याकडं साधनाचे अंक यायचे, त्यांच्या ते मला ते वाचायला द्यायचे, आरोग्यावरची पुस्तकं त्यांच्याकडे असायची आणि ते मुक्त असताना द्यायचे. कुठेतरी लायब्ररी कॉडवर काहीतरी लोक वाचू देत, पूर्व वाचू देत, हे सारखं असायचं त्यांच्या ह्याच्यामध्ये. एकदा ती पुस्तकावरती ती चर्चा सतत होत जायची. देशात काही जर झालं, काही चुकीची घटना घडली देशपातळीवरती, एखाद्या मोठ्या पुढाऱ्यानं काही चुकीचं वाक्य वगैरे उच्चारलं तर पाटील अस्वस्थ व्हायचे त्याच्यामुळे, आणि नंतर ते कोण जातील त्यांच्याशी त्याची चर्चा करायची. मी वारंवार त्यांच्या घरी जात होतो. माझाच एक अनुभव मी सांगू इच्छितो की मांजरी गावामध्ये मी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होतो आणि नंतर मला महाराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी आली, ती ऑर्डर आली. मी पाटलांच्याकडं गेलो की तिकडे जाऊ की नको म्हणून विचारण्यासाठी. मला सगळेजण म्हणत होते की तुम्ही तू त्यांच्याकडे जाऊ नको, कारण तू एक चांगला कार्यकर्ता त्यांचा आहेस आणि तू गेलास की त्यांचा एक उजवा हात गेल्यासारखा होईल, म्हणून ते तुला जाऊ देणार नाहीत, ते तुला इथंच डांबून टाकतील गावातच ते. आणि मी ठीक आहे म्हणालो, मग ते माझं दैवत आहे आणि मला त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि मी त्यांना ती ऑर्डर दाखवली, त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो मी काय करू, इथंच राहू की तिकडे जाऊ. तर ते म्हणले तिकडे जा म्हणाले, कॉलेजला जा, कारण कॉलेजमध्ये जे तरुण असतात ते चांगले हुशार असतात, ती एक देशातली मोठी ताकद आहे युवकांची आणि तिथूनच क्रांतीला सुरुवात होत असते. त्यामुळे तिथं गेल्यानंतर त्या मुलांच्या मध्ये एक क्रांतीचा विचार तो घेऊन जा, देशसेवेचा देशभक्तीचा हा विचार त्या पोरांच्या मध्ये दे, आणि त्यामुळं सगळीकडे छोट्या छोट्या ठिकाणी काशे ना पण चांगलं कार्य होत राहील. इथं हायस्कूलची मुलं ही लहान असतात आणि ह्यांच्यावर संस्कार चांगले करता येतात, पण ती शक्ती आता हातात आलेली असते ती कॉलेजची, त्यामुळे तू तिथं जरूर जा. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला तो. मलाही वाटलं होतं की पाटील मला तिकडे जाऊ नको म्हणतील, पण त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि एक विचारही दिला. त्यामुळे प्राध्यापकी जीवनामध्ये मला काही एक आदर्श घेऊन जगता आलं, त्याचं श्रेय सुद्धा सगळं तिथे त्यांनाच आहे. आणखी एक त्यांची एक घटना मला आठवते की जेव्हा ते सरपंच होते तेव्हा पौर्णिमा आली असेल तर पौर्णिमेच्या अगोदर एक 2-3 दिवस आणि पौर्णिमेनंतर एक 2-3 दिवस छान चांदणं पडलेलं असतं आणि या चांदण्यामध्ये लोकांनी त्या चांदण्याचा आस्वाद घ्यावा, त्यात न्हाऊन निघावं अशी त्यांची एक इच्छा असायची. म्हणजे ही त्यांची एक पराकुटची रसिकता म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे ते काय करायचे, गावातले सगळे लाईट बंद करायला लावायचे शिपायाला आणि लोकांना सांगितलं तुमच्या घरातली लाईट बंद करा. ते चंद्राचा इतका सुंदर प्रकाश तुमच्या सगळ्या घरावर निथळतो आहे, तुमच्या अंगावरती पाझरतो आहे, त्या सगळ्याचा एक आनंद तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि त्यामुळं मग लोकांनाही त्याचा आनंद व्हायचा, लोक ऐकायचे त्यावेळेला जे हे पाटील सांगत होते ते सगळे लोक ऐकायचे, चांगल्या भावनेनं ऐकायचे, त्यांच्याबद्दल एक मोठा आदर त्या काळामध्ये बघायला मिळायचा. आणि हा एक भाग मला त्याच्यामध्ये महत्वाचा वाटत होतो.
1: रवणध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. आणि वेणुध्वनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: These include artisans under PM Vishwakarma scheme, women entrepreneurs under PM Mudra Yojana, street vendors under PM Swanidhi, taxi drivers of Bharat Taxi, urban sanitation workers under Swachh Bharat Mission and youth innovators under National Innovation Programs. With Anand and Dipendra, Anupam Mishra, Akashwani News, Delhi.
3: Addressing the nation from the ramparts of the Red Fort, Prime Minister Modi described the chanting of Vande Mataram at the Red Fort as a historic moment. He noted that the nation is moving forward with great zeal and new resolutions.
4: आजादी के बाद 15 अगस्त लाल किले पर पहली बार वंदे मातरम गूंज रहा है. आज जब हम देश के लोग वंदे मातरम के 150 वर्ष मना रहे हैं, इससे बड़ा उत्तम अवसर क्या हो सकता है. पिछले दिनों देश के कुछ हिस्सों में बाढ़ का प्रकोप रहा, भूस्खलन का प्रकोप रहा, अनेक परिवार प्रभावित हुए, उनके दुख दर्द को हम भली भांति अनुभव करते हैं. पीड़ित परिवारों को मैं विश्वास दिलाता हूं कि हम और पूरा देश उनके साथ खड़े हैं.
3: Prime Minister Modi said that over the past 12 years, crores of citizens of the country, with their determination and dedication, made every possible effort to take the country to new heights. Highlighting the achievements made in different sectors, the Prime Minister said, over the past 12 years, defence production has increased nearly fourfold, khadi and village industries production grew by nearly fivefold, electronic manufacturing nearly sevenfold, modern railway coach manufacturing 21-fold, and mobile phone manufacturing increased by 33-fold. He said internet users increased by nearly fourfold and digital transactions 100 times.
4: हर साल औसतन 15 गुना ज्यादा तेजी से हमने नल से जल कनेक्शन दिए। हर साल औसतन 6 गुनी ज्यादा रफ्तार से लोगों को गैस कनेक्शन दिए। हर साल 4 गुनी रफ्तार से गरीबों के लिए टॉयलेट बनाने का काम किया। हर साल 3 गुना ज्यादा तेजी से गरीबों को घर देने का काम किया। देश ने गवर्नेंस में भी बहुत बदलाव लाया। हजारों की संख्या में कंप्लायंसेस खत्म किए, सैकड़ों की तादाद में पुराने कानून खत्म किए।
3: Prime Minister Modi announced to provide free online coaching for poor and middle-class families for various public examinations. He said this is a revolutionary step towards making quality education accessible to everyone, led by top teachers. He said this will save thousands of crore rupees of middle-class families in coaching classes.
4: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है। डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं। उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं।
3: The Prime Minister said, government has decided that 1 crore youth will be given training in AI skilling in the next 1 year. He said this will enable them to take the lead in the global AI sector. Mr. Modi said, the country has to focus on 3 things, cost, quality and skill.
4: हमने पिछले दिनों AI Impact Summit किया था। AI का विस्तार बहुत तेजी से बढ़ रहा है। लाल किले से मैं देश के नौजवानों के लिए घोषणा करना चाहता हूं। हमने तय किया है कि आने वाले 1 वर्ष में 1 करोड़ युवाओं को AI स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे, ताकि हमारा देश का नौजवान AI की दुनिया में भी नेतृत्व करने का सामर्थ्य। मेरे साथियों, बायो इकोनॉमी एक नया क्षेत्र है।
3: The Prime Minister highlighted the government's focus on critical minerals, saying the modern technology depends entirely on critical minerals and India is actively working to secure its position in this sector. He said India has launched the National Critical Minerals Mission and announced the Critical Mineral Corridor. Mr. Modi added that agreements are being signed with several countries and nations around the world are increasingly placing their trust in India. Prime Minister Modi said that India has successfully overcome several unprecedented crises while progressing towards the goal of a developed nation by 2047. He recalled the challenges posed by the COVID-19 pandemic and subsequent conflicts in Ukraine and West Asia. The Prime Minister said every nation around the world has turned towards managing and safeguarding its own interests, but unfortunately, during this period of crisis, some nations have played the game of weaponizing resources to flaunt their dominance, be it petrol, diesel and fertilizers.
4: दुनिया अपने पास जो कुछ भी है उसको वेपनाइज करने में लगी है। रिसोर्स का वेपनाइज, पेट्रोल, डीजल, फर्टिलाइजर, दवाइयां, टेक्नोलॉजी की चीप, इतना ही नहीं भूभाग को भी वेपनाइज किया जा रहा है। और ऐसे समय अगर हम आत्मनिर्भर के मंत्र को लेकर 10 साल सही दिशा में न चले होते तो हम कल्पना कर सकते हैं कि ऐसी चुनौतियों का मजबूती से मुकाबला कैसे कर। और हमारी तैयारियां निरंतर बढ़ती जा रही है।
3: The Prime Minister has urged all parties to support the implementation of women's reservation in the parliament and state assemblies without making it a political fight.
4: जल्द से जल्द हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले, ये भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे, समय की मांग है। और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, लेकिन मेरी माताओं बहनों को हक दीजिए।
3: This is Akashvani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on X handle at AIR News Alerts. And for details of these stories and more, log on to our website www.newsoneair.gov.in and download the News on AIR app. Reports of Independence Day celebrations are pouring in from states and union territories. In Jammu and Kashmir, the 80th Independence Day was celebrated across the union territory with patriotic fervor and enthusiasm. More from a correspondent.
5: Chief Minister Umar Abdullah unfurled the national flag at the Bakshi Stadium and took the salute at the ceremonial parade. Addressing the gathering, the Chief Minister said the present situation in Pakistan-occupied Jammu and Kashmir was regrettable. He said, after 80 years of independence, the decision to be part of India has proved to be right. Lieutenant Governor Manoj Sinha also unfurled the tricolour at Lok Bhavan in Srinagar and congratulated people on the occasion. Meanwhile, similar functions were also held at all district headquarters across the UT, where thousands of people participated in the celebrations with enthusiasm. Ishfaq Shah, Akashvani News, Srinagar.
3: The 80th Independence Day is being celebrated across West Bengal with deep devotion to the motherland. We have more from our correspondent.
6: The people of West Bengal are celebrating Independence Day with joy, paying homage to the sacrifices of freedom fighters. The main event was organized on Red Road in Kolkata, where Chief Minister Shubhendu Adhikari hoisted the national flag. He emphasized that a Vikshit Bengal can give birth to a Vikshit Bharat by 2047. Several state government tableaus were showcased in the Red Road parade, highlighting various schemes including the PM Surya Ghar Yojana and Vikshit Bharat Jiramji Yojana. Governor R.N. Ravi attended an event at Gandhi Ghat in Barakpur and paid for oral tributes to Mahatma Gandhi. Kollan Laha for Akashvani News, reporting from Kolkata.
3: Odisha Chief Minister Mohan Charan Majhi today outlined an ambitious roadmap for a developed Odisha with emphasis on security, education, investment, infrastructure and employment as the state celebrated the 80th Independence Day. Addressing the state-level function in Bhubaneswar after unfurling the tricolour, Mr. Majhi said coordinated efforts of the centre and the state have brought left-wing extremism to an end in Odisha, creating new opportunities for development in the affected areas. Nagaland today joined the nation in celebrating the 80th Independence Day with patriotic fervor and a renewed call for peace, unity and development. Chief Minister Nifio Rio hoisted the national flag and took the Rashtriya salute from 14 parade contingents. Addressing the gathering, the Chief Minister said India has made significant progress towards becoming a democratic, strong, prosperous and a progressive nation. Indian embassies and consulates marked India's 80th Independence Day today with flag hoisting ceremonies, cultural programs and community gatherings. Thousands of Indian nationals and diaspora members joined the celebrations in Singapore, China and Hong Kong, underscoring India's strong people-to-people ties with the region. In Singapore, High Commissioner Shilpak Ambule hoisted the tricolour in front of more than 2,500 diaspora members. The ceremony included the national anthem, Vande Mataram, patriotic songs and excerpts from President Draupadi Murmu's address. In Beijing, Ambassador Vikram Doraiswamy hoisted the tricolour at the Indian Embassy along with a large diaspora gathering despite heavy rain. He later read the President's address and presented prizes to winners of Independence Day competitions. In Hong Kong, the Indian Association hosted a gala attended by Chief Executive John Lee Kashiu, Consul General Rajesh Nayak and community leaders. Lee praised the Indian community's contribution to Hong Kong, while Nayak highlighted the growing economic ties and India's growth, technological advances and inclusive development under the Viksit Bharat vision. At least 20 people were killed after a magnitude 7.7 earthquake struck off Indonesia's Flores region early today, collapsing buildings, triggering landslides and causing widespread panic. 6 people were injured and 2 remained missing. The quake prompted a tsunami warning that was later lifted after monitoring showed no significant sea level changes. Power outages and communication disruptions hampered rescue and damage assessments, while hospitals evacuated patients and moved equipment outdoors. And in sports, in men's cricket, India were 106-1 against hosts Sri Lanka in the first test of the two-match series at Galle International Cricket Stadium. Earlier, India won the toss and elected to bat. The IMD has forecast very heavy rainfall today at places over Arunachal Pradesh and Uttarakhand, parts of northeast India, Chhattisgarh, East Rajasthan, Gangetic, West Bengal, Gujarat, Haryana, Chandigarh, Delhi, Himachal Pradesh, Jammu and Kashmir, Ladakh, Maharashtra, Odisha, Punjab, Uttar Pradesh and Vidarbha are also likely to receive moderate to heavy rainfall during the day. And now before we end the bulletin, the headlines once again. Nation celebrates its 80th Independence Day today with enthusiasm. Prime Minister Narendra Modi leads the nation by hoisting the national flag at Red Fort in Delhi. Vande Mataram rendered for first time at the Red Fort. In his address, Prime Minister announces free online coaching for poor and middle-class families and training in AI skills to 1 crore youth in next 1 year. Prime Minister says India is emerging as a trusted global partner in critical minerals with agreements being signed with several countries. Mr. Modi expresses dismay over some nations trying to weaponize resources to flaunt their dominance, crediting India's spirit of Atmanirbharta in meeting the challenge. Indian missions abroad celebrate Independence Day with patriotic fervor. At least 20 people killed in Indonesia after a 7.7 magnitude earthquake hits its eastern coast. And in cricket, India were 106 for 1 against host Sri Lanka in first test of the two-match series at Gaul. And with that, we end the midday news.
1: वेणुध्वनि के एल ई कंसू पे आप ट्यून है और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज. आप सुनते रहे वेणुध्वनि 90.4 FM के एल ई कंसू.

0: मुलगी कशी दिसते, कुठे राहते, काय करते आणि नाव काय तिचं?
1: वृंदा वृंदा वृंदा वृंदा वृंदा वृंदा वृंदा

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮ್ಯಾಸ್ಟರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: बघ ना ताई, खरं तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा.
1: तुमचा कोणी नाहीये
0: म्हणजे? म्हणजे अगो तू आमका
2: ऐक. छान दिसतेस. बर चल, चले बाय.

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडलीस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड या. यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतीयेस आरवी. ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: बेळगाव मधील आभूषण प्रेमींसाठी एक सुवर्ण संधी। मुंबईतील प्रतिष्ठित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्यातर्फे 65 वर्षांच्या समृद्ध परंपरेसह खास दागिन्यांचे प्रदर्शन, अप्रतिम डिझाईन्स आणि आकर्षक दागिन्यांचे अनोखे कलेक्शन पाहण्याची संधी 14 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हॉटेल राजपथ बीकॉन चित्रा टॉकीज जवळ हंस टॉकीज रोड बेळगाव। विशेष ऑफर म्हणजे मेकिंग चार्ज वर तब्बल 25% सूट। फक्त 4 दिवसांची ही सुवर्ण संधी अजिबात गमवू नका। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, परंपरेतील दागिने, विश्वासाचे नाव।
3: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओ थेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಇದುವರೆಗೂ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು ಸ್ವತಂತ್ರೋತ್ಸವದ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದವರು ಹಿಂದವಾಡಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಪ್ರೀಷಿಯಸ್ ಬ್ಲಾಸಂ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾಧ್ಯಮ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಎನ್ಎಫ್ ಕಿತ್ತೂರ್ ಅವರು. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. बेळगाव मधील आभूषण प्रेमींसाठी एक सुवर्ण संधी. मुंबईतील प्रतिष्ठित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्यातर्फे 65 वर्षांच्या समृद्ध परंपरेसह खास दागिन्यांचे प्रदर्शन, अप्रतिम डिझाईन्स आणि आकर्षक दागिन्यांचे अनोखे कलेक्शन पाहण्याची संधी. 14 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हॉटेल राजपथ बीकॉन चित्रा टॉकीज जवळ हंस टॉकीज रोड बेळगाव. विशेष ऑफर म्हणजे मेकिंग चार्ज वर तब्बल 25% सूट. फक्त 4 दिवसांची ही सुवर्ण संधी अजिबात गमवू नका. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, परंपरेतील दागिने, विश्वासाचे नाव.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसो. स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम मी आज तुम्हाला ऐकवणार आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष कार्यक्रमा अंतर्गत डॉक्टर विनोद गायकवाड यांना ऐकणार आहोत. राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीचे मराठी विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख आहेत. त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण एका अशा क्रांतिकारकाची माहिती आपण ऐकणार आहोत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कसं काम केलं याबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत. आणि हे असे एक स्वातंत्र्य योद्धा आहेत जे मला वाटते सगळ्यांना माहिती नसतील, सगळ्यांना परिचयाचे नसतील, पण त्यांनी खूप मोलाचा असा वाटा या स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा या स्वातंत्र्यासाठी दिलेला आहे. तेव्हा कोण आहेत हे क्रांतिकारक त्यांच्याबद्दल आपण ऐकूया. मलाही तेवढीच उत्सुकता आहे. तेव्हा तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसो.
1: प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आज हर घर तिरंगा लहरत आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पक आणि अथक नेतृत्वामुळे जगभर आपला प्रभाव पडला आहे. आपल्या संस्कृतीचा सुगंध विश्वात दरवळतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आदी क्षेत्रामध्ये आपण मोठी झेप घेतलेली आहे. ज्या स्वातंत्र्यामुळे आपणास हे सारे करता आले ते स्वातंत्र्य काही सहजपणे आपल्याला लाभलेले नाही. अनेक क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आपापल्या परीने लढे उभे केले, बलिदान दिले, रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, संसारावर विस्तव ठेवून त्याची राख रांगोळी केली. यामध्ये अगदी लहान मुलापासून प्रौढापर्यंतचा समावेश होता. स्वातंत्र्य संग्रामामध्ये संपूर्ण देश सहभागी होता. त्यात बेळगाव जिल्हाही आघाडीवर होता. एकट्या बेळगावच्या याळगी घराण्यात 16 स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. बाय देशपांडे यांनाच अन्नगुरुजी असे संबोधत माननीय गोविंदराव याळगी, कृष्णराव याळगी, जीवनराव याळगी, पुंडलिकजी कातगडे, बाबासाहेब सामन, केशवराव गोखले, बाबूराव ठाकूर, विठ्ठलराव याळगी, परशुनाभाऊ नंदियाळी असे अनेक स्वातंत्र्यसैनिक आपल्याला बेळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. हे सगळेजण या संग्रामात पूर्ण तयारीनिशी उतरलेले होते. या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम केला होता. आज आपण चिकोडी तालुक्यातील मांजरी या गावातील थोर स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याचा परिचय करून घेणार आहोत. या लढ्यामध्ये त्यांचं जे एक महत्त्वाचं योगदान होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत. स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी आप्पासाहेब जिनगोंडा पाटील, कृष्णा नदीच्या काठावरील मांजरी हे त्यांचे गाव. मीही याच गावचा, त्यामुळे माझ्या लहानपणी मला त्यांचा खूप सहवास लाभला. हे माझे परमभाग्य आहे. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. वैचारिक साहित्याचं वाचन का करावं, कसं करावं, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, देशाचा सतत विचार कसा असावा, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. 10 जानेवारी 1919 हा त्यांचा जन्मदिनांक. तब्बल 96 वर्षानंतर म्हणजे 28 ऑक्टोबर 2014 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 96 वर्षांचे एक प्रदीर्घ आयुष्य ते फक्त

अनंतमती या मुली आणि मलगुंडा व सनत कुमार हे दोन मुलगे होते आहे. सनत कुमार यांनी शेती आणि विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षणाला स्वतःला वाहून घेतले आहे. मांजरी येथे त्यांनी दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षण संस्थाही स्थापन केली आहे. शिक्षण क्षेत्रात ते नवनवे प्रयोग करीत असतात. स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेबांवर गांधी विचारांचा मोठा पगडा होता. गांधीजी हे त्यांचं दैवत होतं. त्याचबरोबर अन्नुगुरुजी उर्फ बाय देशपांडे यांचाही मोठा प्रभाव त्यांच्यावरती होता. मला आठवतं एकदा त्यांनी अन्नुगुरुजींना मांजरी येथे आणले होते. त्यांच्या हस्ते पिंपळाचे एक रोपटे लावले होते, पण कुणीतरी नंतर ते रोपटे उपटून फेकले. ही घटना कळताच पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरारले. ते दुःखी स्वरात उद्गारले, रोपटे काय, पुन्हा लावता येईल, पुन्हा हवी तेवढी रोपटी मिळतील. पण ते रोपटे विशेष होते, कारण अन्नगुरुजींच्या हस्ते ते लावलेले होते. त्याला फार महत्त्व होते. महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार देशभर चळवळी होत. पाटलांचा त्यात नेहमीच पुढाकार असे. त्यांच्यासोबत मांजरी येथील काही देशभक्त मित्रमंडळीही होती. त्यामध्ये दत्तू सावंत, सदाशिव दाभोळे, शांताप्पा कोतळी, अप्पू इंगळे, पायगोंडा पाटील, धोंडीराम मावळे हे प्रमुख होते. यातील दत्तू सावंत हे तर सावलीसारखे पाटलांच्या सोबत राहत असत. या व इतर भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी रायबाग स्टेशनला आग लावली आणि ते जाळून टाकले. इंग्रजांच्या विरोधावरचा हा एक उद्रेक होता. यावेळी मोठा हादरा इंग्रज सत्तेला बसला, कारण खेड्यापाड्यात अशी स्टेशने जर जळायला लागली आणि तिथं पोलिसांचं जर वर्चस्व राहत नसेल तर ती मोठी त्यांच्यासाठी घातक गोष्ट होती. मोठी खळबळ उडाली, धरपकड सुरू झाली, पण कुणीही सापडले नाही. एकदा एक इंग्रज अधिकारी मोठ्या तोऱ्यामध्ये मांजरीमध्ये आला. त्या काळी इंग्रज अधिकाऱ्यांचा मोठा रुबाब असे. त्यांचा धाक आणि दरारा होता. सगळे लोक त्यांना भ्यायचे. पण तो आल्याचे कळताच स्वातंत्र्यसैनिक आप्पासाहेब पाटील आणि त्यांची मित्रमंडळी सावध झाली. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि अत्यंत शिथापीने त्या इंग्रज अधिकाऱ्याला पकडले. तो एकदम घाबरून गेला. त्याला गांधी टोपी घालायला या सर्वांनी भाग पाडले. त्याच्या हाती तिरंगा दिला आणि भारत माता की जय अशा घोषणा द्यायला लावल्या. घाबरलेल्या त्या अधिकाऱ्याने आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे सर्व काही केले आणि शेवटी त्याला स्टँडवरती नेऊन सोडल्यानंतर तो तिथून निघून गेला. पण निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही. त्याने पुन्हा मोठा फौजपाठा मिळवला आणि सगळ्यांना घेऊन तो पुन्हा मांजरीत आला. अर्थात त्याला कुणीही सापडले नाही, त्यामुळे त्याला हात हलवत परत फिरावे लागले. पाटलांच्या कारवाया वाढत होत्या. इंग्रज अस्वस्थ होते आणि शेवटी त्यांनी पाटलावर 5,000 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्यांना पकडून देण्यासाठी किंवा त्यांची माहिती सांगण्यासाठी एवढेच नव्हे तर त्यांना कमरेखाली गोळी घालण्याचाही आदेश काढण्यात आला. याच पद्धतीची शिक्षा आदेश भगतसिंगांच्या वरतीही काढलेला होता. भगतसिंग सापडले, त्यांना फासावर लटकवण्यात आलं. आप्पासाहेब पाटील मात्र शेवटपर्यंत सापडले नाही. पण पाटलांना भूमिगत व्हावे लागले, कारण सतत त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. इथून त्यांचे कष्ट व हाल वाढले. सतत 3 वर्षे ते भूमिगत होते, पण यावेळीही त्यांचे कार्य सुरूच होते. त्यांचा ठाव ठिकाणा सांगावा म्हणून या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांचा मोठा छळ पोलिसांनी सुरू केला. विशेषतः त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई अक्का यांना मोठा त्रास पोलीस देऊ लागले. फक्त छळ करून थांबले नाहीत तर त्यांना अटक करून हिंडलगा जेलमध्ये ठेवले. 2 वेळा त्यांनाही तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. हे किती आपण गोष्ट लक्षामध्ये घ्यायला हवे की या अक्कांची मनस्थिती त्या काळामध्ये काय असेल. घरी नवरा नाही, बाहेर भूमिगत असलेल्या नवऱ्याला कधी पकडतील, गोळी घालतील याचा नेम नाही. घरात लहान लहान 5 मुली व 2 मुलगे अशा परिस्थितीत मन घट्ट करून अक्कांनी 2 वेळा खंबीर मनाने तुरुंगवास सोसला. या मातेची मानसिक स्थिती काय असेल, यावेळी या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी कशा कशा परिस्थितीला तोंड दिले याची जाणीव आपण आज ठेवली पाहिजे. इंग्रजांनी अनेक खबरे पाटलांच्या मागावर सोडले होते. अगदी एखाद्या हरणाच्या पाळतीवर चित्ता वाघ वगैरे असावा अशा पद्धतीनं इंग्रज पाटलांच्या पाठीमागे लागलेले होते. अतिशय दक्ष होते सरकार त्यांना पकडण्यासाठी. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री वामनराव बिद्रींनी त्यांना आसरा दिला होता.
पण एकाच ठिकाणी ते फार काळ थांबू शकत नसत. सतत त्यांना आप

स्थान बदलावे लागे, त्यामुळे पाटील या 3 वर्षाच्या काळामध्ये कुठे कुठे गेले त्याची एक वेगळी जंत्री आपल्याला शोधावी लागेल। ज्वारीचं जे धाट असतं ते वाळल्यानंतर त्याला आपण कडबा म्हणतो, त्याच्या ढिगाला गंजी किंवा बडीम असे म्हणतात, ती व्यवस्थित मांडून वरती मातीने सारवलेली असते। या गंजीच्या आतमध्ये जागा करून पाटील त्यातही कधी कधी राहायचे, तिथेही छोट्या यंत्राचा वापर करून पत्रके छापायचे। यावेळी पाटलांना व्यवस्थित पोटालाही मिळत नसे, आतमध्ये पूर्णपणे हवा खेळत नसायची, तसल्या गुदमरलेल्या अवस्थेमध्ये 12 तास 16 तास कोंडून घेऊन थांबायचे आणि रात्र पडल्यानंतर मग बाहेर पडायचे, असा हा प्रकार होता। 3 वर्षे उष्णतेमुळे पाटलांच्या पाठीवर मोठमोठे फोड आले होते, औषधे नव्हती, पण हे सारे देशासाठी हा मानव महामानव सहन करीत होता। भूमिगत असतानाच पाटील कोगनोळीला आपल्या पाहुण्यांच्या वाड्यात लपून राहिले होते। अगदी वरच्या खोलीत ते एका छोट्या रेडिओवरती बातम्या ऐकत होते। ते तिथे असल्याची बातमी इंग्रजांना कळली होती। अत्यंत गुप्तपणे त्यांनी योजना आखली आणि वाड्याला गराडा घातला। पाटील कुठे लपलेत असे जोराने विचारत एक तुकडी बंदूक घेऊन आतमध्ये घुसली। घराव त्या वाड्यामध्ये सगळीकडे ते धुडघूस करू लागले। जिन्यावरून पोलिसांच्या बुटांचा आवाज होत होता। पाटलांच्या तीक्ष्ण कानाने तो तात्काळ टिपला। त्यांनी रेडिओ बाजूला ठेवून ते ताडदिशी उठले। ते नेहमी सावध असायचे। खोलीतून ते वाघासारखे बाहेर आले, समोरच्या पोलिसांना धक्का देऊन खाली पाडले आणि मोठी उडी घेऊन गॅलरीत आले। तिथून शेजारच्या घरावर त्यांनी मोठी झेप घेतली आणि मग क्षणाचाही विलंब न करता ते या घरावरून त्या घरावर अशा उड्या मारत मारत पसार झाले। दोन्ही घरामधील अंतर 7-7, 8-8 फूट असे होते, पण त्यांच्या अंगात तेव्हा निश्चितपणे हनुमान संचारला असावा, कारण ते कुठेही खाली पडले नाहीत आणि कितीही अंतर असो त्या झेप घेऊन उडी मारून ते शेवटी गावाच्या बाहेर गेले आणि तिथून ते पसार झाले। वाड्याभोवतालचा वेढा सहजपणे भेदून पाटील जेव्हा अदृश्य झाले तेव्हा पोलिसांचा राग अनावर झाला आणि ज्या ज्या घरावर पाटलांनी उड्या मारल्या त्या त्या घरातील माणसांना त्यांनी पकडले व जेलमध्ये टाकले। आता त्या बिचाऱ्यांचा काय दोष होता, आपल्या घरावरून उडी मारण्याचे जणू काही त्यांनी आमंत्रणच दिले होते पाटलांना, असे या इंग्रजांना वाटले की काय। यावेळी ज्यांना ज्यांना शिक्षा झाल्या त्यामध्ये कर्नाटकचे माजी मंत्री श्री वीरकुमार पाटील यांचेही काका किंवा आजोबा त्यामध्ये सामील होते। पाटील जर तेव्हा सापडले असते तर फाशी नक्की दिली गेली असते, पण ते सापडले नाही आणि असे करता करता देश स्वतंत्र झाला आणि पाटलांना मोकळा श्वास घेत सर्वत्र आपल्या देशामध्ये फिरता आले। स्वातंत्र्यानंतरही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले, स्वराज्य मिळाले, आता या स्वराज्याचे सुराज्य करणं आपलं काम आहे असा विचार ते मांडत आणि सगळ्या गावावर त्यांचा मोठा प्रभाव होता आणि मग सगळ्या गावानं बिनविरोध त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं। 13 वर्षे त्यांनी हे सरपंच पद सांभाळलं। हा 13 वर्षाचा कालावधी सुद्धा अतिशय देदीप्मान असाच त्यांचा होता। या कामा यावेळेला त्यांनी पुष्कळ कामं केली। वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं, अनेक ठिकाणी गावामध्ये झाडं लावली। केवळ झाडे लावून ते थांबत नव्हते तर त्या झाडांची वाढ कशी होते, त्यांना खताची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा ते विचार करायचे आणि नेहमी त्या बाजूला ते फेरी मारत असायचे। स्वच्छता मोहिमी त्यांनी गावामध्ये राबवली। जिथं गटारीची व्यवस्था नसेल, पाणी सगळे रस्त्यावर येत असेल, तर अशा ठिकाणी आम्हा तरुणांना ते घेऊन जायचे आणि तिथं ते काम आपल्याला करायला लावायचे। म्हणजे एक स्वयंसेवक कसा असतो याची ती एक तालीम होती आणि त्यामध्ये आम्हाला त्यांनी ते तयार केलं। एवढंच नव्हे तर व्यसन मुक्तीची चळवळ सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यापाड्यामध्ये दारू खूप वाढलेली आपल्याला बघायला मिळायची त्यावेळेला ती, आणि तरुण वर्ग सगळा त्यामध्ये बर्बाद होतो हे ध्यानात आल्यानंतर त्यांनी ती चळवळ हाती घेतली होती। एवढंच नव्हे तर नदी किनारी ज्या मुली आहेत त्या प्रत्येक मुलीला पोहायला आलं पाहिजे असा एक त्यांचा मोठा दृष्टिकोन होता आणि त्यामुळं त्यांना पोहायला शिकवणं हे त्यांनी सुरू केलेलं होतं। ते म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर पूर येतो, मग पाय घसरून मुली पडतात, त्यांना पोहता न आल्यामुळे त्या बुडतात, हे सगळं होऊ नये आणि ह्या माझ्या सगळ्या किनाऱ्यावरच्या मुली सगळ्या ह्या त्या वीरांगणा व्हायला पाहिजेत असं त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि त्या धाडशी व्हायला पाहिजेत आणि तोही प्रयोग त्यांचा यशस्वी झाला। 14 ऑगस्ट रोजी
ते रात्री गावची सभा घ्यायची, सगळ्या गावांना बोलवायची आणि 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला 14 ऑगस्टला व्हायचं, रात्री 12 वाजता झेंडावंदन केलं जायचं. एकदा त्यांनी सगळ्या तरुणांना जमा केलं, मी त्यामध्ये होतो, आणि हुंडा बंदी संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले की हे किती चुकीचं आहे हुंडा घेणं वगैरे, ते हा सगळा भाग. दुसरी गोष्ट, गरीबाच्या मुलीला कुणी स्वीकारत नाही, तर तुम्ही जे शिकलेले तरुण आहात तुम्ही गरीबाच्या मुलीला स्वीकारा, हुंडा कुठला घेऊ नका, लग्न साधे पद्धतीनं करा, असं सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामध्ये आम्ही अनेकांनी शपथ घेतली होती, मी त्यापैकी एक होतो आणि मी त्याप्रमाणे वर्तनी पुढं केलं. शेतीकडे त्यांचं खूप लक्ष होतं, शेतीमध्ये रासायनिक खताचा प्रादुर्भाव त्यावेळेला वाढत होता आणि त्यांना ते नको होतं, त्यामुळे सेंद्रिय खत वापरा, शेणखत वापरा, ते कसं करावं हे ते सगळीकडे सांगत होते. तंबाखू आणि ऊस या पिकाला त्यांनी कडाडून त्यावेळेला विरोध केलेला होता, कारण तंबाखू हे अतिशय घातक असं पीक आहे आणि त्याचा कोणताही चांगला फायदा नाही हे त्यांनी सगळ्यांना पटवून सांगितलं. माझ्या गावाच्या जवळ चिकोडी तालुक्यामध्ये बेटखेळ वगैरे या भागामध्ये पुष्कळ तंबाखू पिकवला जायचा, आजही पिकवला जात, पण माझ्या गावाच्या आसपास तंबाखू तिथं नव्हता, आजही नाही आहे. त्याचं सगळं श्रेय आप्पासाहेब पाटलांच्या प्रबोधनाला द्यावं लागेल. ऊसालाही त्यांचा विरोध होता आणि आश्चर्य म्हणजे ऊस हे पीक तंबाखू प्रमाणे काहीही चांगलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण नंतर ते म्हणाले की ऊस लावायचा असेल तर सेंद्रिय गुळ तयार करा आणि तो घरात खाण्यासाठी इतरांना देण्यासाठी तो गुळ तयार करा, फॅक्टरीला मात्र ऊस द्यायचा नाही असं त्यांचं त्यावेळेला मत होतं. आणि ही सगळी मतं किती महत्वाची होती हे आपल्या लक्षामध्ये जातं. महात्मा गांधीजींनी सुद्धा मोठमोठ्या उद्योगधंद्यांना विरोध केलेला होता आणि विरोधाचं कारण हे होतं की बेकारी वाढण्याची शक्यता आहे, निसर्ग सगळा उद्ध्वस्त होऊ शकतो आपल्या इथला, आणि आज ते आपण सगळीकडे बघतो आहोत त्या पद्धतीनं होताना आपल्याला आता दिसत आहे. म्हणजे या लोकांचा विचार आपण गांभीर्यानं आज सुद्धा घेणं गरजेचं आहे. आश्चर्य म्हणजे आप्पासाहेब पाटलांनी जीवनभर साखर कधी खाल्ली नाही, मीठ खाल्ले नाही आणि तिखटही त्यांनी खाल्ले नाही, त्यामुळे वयाच्या 96 वर्षापर्यंत त्यांना एकही आजार नव्हता. आणि शेवटी त्यांनी प्रायोपवेशन घेतलं, म्हणजे अन्नपाणी वर्ज्य केलं आणि त्यांनी माझं इथलं आता कार्य संपलेलं आहे, आता समाधानानं मी जातो असं सांगून त्यांनी प्राणत्याग केला, अन्यथा ते अजूनही पुष्कळशे जगू शकले असते. ते त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं घडायच्या. एकदा नातवानं भाजून घेतलं होतं आणि खूप जखम होते आणि तो सारखा रडायचा. त्या बाळाची आई सुवर्णा, त्यांची सून आणि त्यांची नाती घेऊन बसलेली असायची वरती माडीवरती, आणि पाटील तिथं संध्याकाळी येऊन फिरायचे, काहीतरी चिंतन करत वगैरे. पाटील ज्या वेळेला त्या बाळाच्या जवळ यायचे त्यावेळेला तो रडायचा बंद व्हायचा आणि पाटील पुढे गेले की पुन्हा रडायला लागायचा. आणि मग ही गोष्ट हळूहळू त्या सुवर्णाच्या लक्षात आल्यानंतर तिनं सांगितलं की असं असं व्हायला लागलं. मग पाटलांनी त्या आपल्या नातवाला घेतलं बाजलेल्या आणि तो शांत झाला त्याच्यामध्ये. ते याच नातवाच्या संदर्भात एक घटना घडली होती. डाळिंबाचं एक सुंदर रोपटं पाटलांनी आणलेलं होतं आणि ते लावलेलं होतं, ते 1-1.5 फुटाचं होतं. तो नातू म्हणाला की मला याची फळं पाहिजेत, मला डाळिंब पाहिजे. तर ते म्हणले अरे अजून ते लहान आहे, मोठं झाल्यानंतर त्याला डाळिंब लागतात, पण तरी तू सांग झाडाला त्या आणि डाळिंब माग त्याच्याकडे दे. मग त्या नातवानं अगदी निरागसपणानं ते मला फळं दे, मला डाळिंब दे म्हणून सांगितलं आणि 1.5 महिन्याच्या त्या लहान रोपट्याला छोटी छोटी लाल भडक फुलं आली आणि त्याला डाळिंब लागायला लागले. आणि मग पाटलांनी नातवाला नेलं, सांगितलं तू मागितलंस म्हणून त्याला ती फळं आली बघ सगळी, आता तुझं झाड त्यांना ऐकले दे, पण एवढ्या लहान वयात त्याला जर आपण ती फळं तशीच ठेवली तर ते झाडाची वाढ नीट होणार नाही, म्हणून अजून ते मोठं होते तोपर्यंत आपण खोडून टाकूया. आणि मग त्यांनी ती छोटी छोटी फुलं ती सगळी खोडून टाकली. म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञांच्या आयुष्यामध्ये आपण ज्या घटना बघतो त्या इथंही पाटलांच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणखी एक घटना खूपच अशी भावनाशील अशी आहे की पाटलांचं जीवन म्हणजे एक सहजीवन असल्यासारखं होतं. म्हणजे माणसं भरपूर खडी माणसं असायची आणि याबरोबरच म्हैशी, गाई, बैल, कुत्री आणि घोडा सुद्धा त्यांच्याकडे होता. त्यातली एक म्हैस म्हातारी झाली तेव्हा त्यांच्या गड्यानं वगैरे सांगितलं की आपण ही म्हैस आता अंकलीच्या बाजारात नेऊया आणि विकूया, ती म्हातारी झाली तिचा काय उपयोग नाही. पाटलांनी ते ऐकल्यानं ते म्हणाले मग आम्ही बी आता म्हातारे झालो इकडे, आम्हाला बी कुठल्या तर बाजारात नेऊन उभं करा किंवा घरातून बाहेर काढा आम्हाला. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ आहे की गाई म्हैशी असोत, जनावर असोत, सगळे माझ्या कुटुंबाचे घटक आहेत आणि सगळ्यांना माणसाचाच दर्जा देणं गरजेचं आहे हे आपल्या कृतीतून पाटील सांगत राहायचे. त्या म्हैशीला ते काय कळलं कुणास ठोक, ते गड्यानं म्हटलेलं की विकूया वगैरे सगळं दे, पाटलांनी विरोध केलेला हे सगळं. त्या रात्री म्हैशीनं जीव सोडला त्यांच्या गोठ्यामध्येच. ते म्हणजे एक हृदयस्पर्शी हे म्हणतो आपण त्याला की माणसाचं आणि प्राण्यांचं संबंध हे कसे सुंदर असतात, कशा पद्धतीनं असतात हे सगळं. आणि जनावरांना सुद्धा माणसाची भाषा ही कळते. भाषा म्हणजे भाषेतून आपण भावना व्यक्त करत असतो आणि त्या भावना त्यांना त्या कळत असतात, तसाही प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतो याच्यामध्ये. आणखी एक गोष्ट पाटील नेहमी करायची
बाकी 14 ऑगस्ट अधूनमधूनही करायचे, पण शक्यतो 14 ऑगस्ट त्यांना फार आवडायचा बहुत दिवस, कारण दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन असायचं. त्यावेळेला ते दलित वस्तीमध्ये जायचे आणि तिथं प्रबोधन करायचे. गावामध्ये त्यावेळेला लाईट वीज वगैरे अजून आलेली नव्हती, अंधार सगळा असायचा आणि कुणीतरी एक कंदील घेऊन त्यांच्यासोबत असायचा माणूस आणि जायचे. एकदा मला ही संधी मिळाली, कंदील घेऊन मी त्यांच्याबरोबर निघालो होतो आणि तिथून जात असताना सगळा गंधाट अंधार होता. त्या अंधारामध्ये ते एकदम थांबले आणि ते म्हणले, तुला कसला सुगंध येतोय का रे? मला काही सुगंध जाणवला नाही. मी म्हटलो, नाही का हो, इथं कुठं देववावळीचं झाड आहे काय? त्याने विचारलं. म्हटलं, मला आता ते देववावळी झाडं माहिती होती पण देववावळीचं झाड मला माहिती नव्हतं. म्हटलं, काय मला माहिती नाही, इथं कुठंतरी आहे बघ, उद्या सकाळी तू बघ म्हणले ते. नंतर पुन्हा आम्ही दलित वस्तीमध्ये गेलो आणि मग तिथं त्या सगळ्यांना बोलवायचे ते दलितांना. मग त्यात सांबार असतील, महार असतील, मांग असतील, कुठल्याही जाती जमाती असतील, त्यांना त्यांच्याकडे जातीयता वगैरे असलं काही नव्हतं. आणि मग त्यांच्यावर ते सुंदर संवाद साधायचे आणि ती माणसं सुद्धा त्यांना अत्यंत आपुलकीनं, आपल्या घरातला एक मोठा माणूस आलेला आहे असं समजून त्यांना ते प्रश्न वगैरे विचारायचे, आपल्या समस्या त्यांना सांगायचे आणि त्या समस्या सुद्धा अगदी गांभीर्यानं ऐकून घेऊन त्या दुसऱ्या दिवशीपासून सोडायचाही ते प्रयत्न करायचे. त्याचबरोबर शेवटी गांधीजींचं तत्वज्ञान, राष्ट्रविचार, देशभक्ती ही मूल्य त्यांच्यावरती ते रुजवायचे. मी दुसऱ्या दिवशी तिथं गेलो बघायला. पांडुरंग शिंदे म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या घरापुढेच ते देवबावळीचं झाड होतं. मी विचारलं, हे झाड कशाचं येतं? त्यांना सांगितलं, देवबावळीचं आहे ते. त्याचा वास मग त्यावेळेला मी फुलांचा गेला, पिवळ्या दमक फुलांनी ते झाड सगळं डवरलं होतं आणि तो खूप चांगला हे आपल्याला तिथं वास त्याचा येत होता. म्हणजे अंधारात सुद्धा सुगंध हुंगणं, सुगंधाची जाणीव होणं, म्हणजे पाटलांच्या सगळ्या शक्ती किती तीव्र आणि त्या कार्यरत होत्या ही त्याच्यामधून दिसत जातं. म्हणजे प्रत्येक क्षण आयुष्याचा कसा सुंदरीतीने जगावा हे त्यांच्याकडून त्यावेळेला मला ते समजलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या सगळ्यांना गव्हर्नमेंटनं पेन्शन सुरू केली होती आणि इथं तर 2 पेन्शने होत्या, म्हणजे पाटलांची होती आणि अक्कांचीही होती. पण दोघांनीही ती पेन्शन नाकारली. ते म्हणाले, पैशासाठी आम्ही ही क्रांती केलेली नाही, ही देशसेवा केलेली नाही आहे आणि ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे, आम्हाला त्याच्यासाठी म्हणून पैसा नको आहे. आणि तो मग तो समाज कल्याण खात्याला त्यांनी पैसा सगळा वळवला. पण एकदा असं म्हणाले ती काही वर्षानंतर की अरे ती आमची चूक झाली, तिथं आम्ही ज्या खात्याला ते आमची पेन्शन जाते तिथं ते खरोखरच चांगल्या कामासाठी उपयोग करत असेल का, शंका येते ती बातम्या पेपरमधल्या वाचून वगैरे. आणि त्यामुळं ती जर पेन्शन घेतली असती तर आमच्याकडून आम्ही गोरगरिबांना ती दिली असती, त्याचं काहीतरी चांगलं करता आलं असतं, असं एकदा ते बोलून गेले. म्हणजे थोडंसं देशामधलं वातावरण जे बिघडत चाललं होतं की एका त्यागाकडून स्वार्थाकडे जी मला एक पिढी वळत होती राजकारणामध्ये, समाजकारणामधली, त्यानं ते थोडेसे व्यथित होते. त्यामुळं हा एक भाग सगळा झाला. आचार्य विनोबा भावे यांनी जी भूदान चळवळ सुरू केली होती, भूदान यज्ञ असं म्हणायचे त्याला देशभर, की ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी भूमिहीनांना ती जमीन द्यावी आणि त्यामध्ये पाटलांनी आपली जमीन 5 एकर जमीन दलितांना दिलेली होती. त्यांच्याकडं साधनाचे अंक यायचे, त्यांच्या ते मला ते वाचायला द्यायचे, आरोग्यावरची पुस्तकं त्यांच्याकडे असायची आणि ते मुक्त असताना द्यायचे. कुठेतरी लायब्ररी कॉडवारी काहीतरी लोक वाचू देत, पूर्व वाचू देत, हे सारखं असायचं त्यांच्या ह्याच्यामध्ये. एकदा ती पुस्तकावरती ती चर्चा सतत होत जायची. देशात काही जर झालं, काही चुकीची घटना घडली देश पातळीवरती, एखाद्या मोठ्या पुढाऱ्यानं काही चुकीचं वाक्य वगैरे उच्चारलं तर पाटील अस्वस्थ व्हायचे त्याच्यामुळे. आणि नंतर ते कोण जातील त्यांच्याशी त्याची चर्चा करायची. मी वारंवार त्यांच्या घरी जात होतो. माझाच एक अनुभव मी सांगू इच्छितो की वांद्री गावामध्ये मी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होतो आणि नंतर मला महाराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी आली, ती ऑर्डर आली. मी पाटलांच्याकडं गेलो की तिकडे जाऊ की नको म्हणून विचारण्यासाठी. मला सगळेजण म्हणत होते की तुम्ही तू त्यांच्याकडे जाऊ नको, कारण तू एक चांगला कार्यकर्ता त्यांचा आहेस आणि तू गेलास की त्यांचा एक उजवा हात गेल्यासारखा होईल, म्हणून ते तुला जाऊ देणार नाहीत, ते तुला इथंच डांबून टाकतील गावातच ते. आणि मी ठीक आहे म्हणालो, मग ते माझं दैवत आहे आणि मला त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि मी त्यांना ती ऑर्डर दाखवली, त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो, मी काय करू, इथंच राहू की तिकडे जाऊ? तर ते म्हणले, तिकडे जा म्हणाले, कॉलेजला जा, कारण कॉलेजमध्ये जे तरुण असतात ते चांगले हुशार असतात, ती एक देशातली मोठी ताकद आहे युवकांची आणि तिथूनच क्रांतीला सुरुवात होत असते. त्यामुळे तिथं गेल्यानंतर त्या मुलांच्या मध्ये एक क्रांतीचा विचार तू घेऊन जा, देशसेवेचा, देशभक्तीचा हा विचार त्या पोरांच्या मध्ये दे आणि त्यामुळं सगळीकडे छोट्या छोट्या ठिकाणी काशे ना पण चांगलं कार्य होत राहील. इथं हायस्कूलची मुलं ही लहान असतात आणि ह्यांच्यावर संस्कार चांगले करता येतात, पण ती शक्ती आता हातात आलेली असते ती कॉलेजची, त्यामुळे तू तिथं जरूर जा.
आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला तो. मलाही वाटलं होतं की पाटील मला तिकडे जाऊ नको म्हणतील, पण त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि एक विचारही दिला. त्यामुळं प्राध्यापकीय जीवनामध्ये मला काही एक आदर्श घेऊन जगता आलं, त्याचं श्रेयसुद्धा सगळं तिथे त्यांनाच आहे. आणखी एक त्यांच्या काही घटना मला आठवते की जेव्हा ते सरपंच होते तेव्हा पौर्णिमा आली असेल तर पौर्णिमेच्या अगोदर एक दोन तीन दिवस आणि पौर्णिमेनंतर एक दोन तीन दिवस छान चांदणं पडलेलं असतं आणि या चांदण्यामध्ये लोकांनी त्या चांदण्याचा आस्वाद घ्यावा, त्यात न्हाऊन निघावं अशी त्यांची एक इच्छा असायची. म्हणजे ही त्यांची एक पराकोटची रसिकता म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे ते काय करायचे, गावातले सगळे लाईट बंद करायला लावायचे शिपायाला आणि लोकांना सांगितलं तुमच्या घरातली लाईट बंद करा. ते चंद्राचा इतका सुंदर प्रकाश तुमच्या सगळ्या घरावर निथळतो आहे, तुमच्या अंगावरती पाझरतो आहे, त्या सगळ्याचा एक आनंद तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि त्यामुळं मग लोकांनाही त्याचा आनंद व्हायचा, लोक ऐकायचे त्यावेळेला जे हे पाटील सांगत होते ते सगळे लोक ऐकायचे, चांगल्या भावनेनं ऐकायचे, त्यांच्याबद्दल एक मोठा आदर त्या काळामध्ये बघायला मिळायचा. आणि हा एक भाग मला त्याच्यामध्ये महत्वाचा वाटत होतो, म्हणजे ही रसिकता जगावं कसं हे त्यांच्याकडून शिकावं. समग्र आयुष्य म्हणजे एक त्याग होता. बाबा आमटेंनी ज्या वेळेला भारत जोडो अभियान सुरू केलं त्यावेळेला आमच्या गावातली दोन मुलं कल्लाप्पा गुरव आणि बादशाह पिंजारी नदाफ ह्या दोघांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही आता त्या भारत जोडो अभियानामध्ये जा. आणि तिथं मला त्यांनी सांगितलं की तिथं गेल्यानंतर बाबा आमटेंच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर हे दोन चांगले कार्यकर्ते निर्माण होते आणि आपल्या सगळ्या भागामध्ये ते चांगलं कार्य करतील. त्यावेळेला बाबा आमटेंनी दोन दोन रुपयाचे असं काहीतरी पास काढले होते, ते सगळ्याकडून पैसे गोळा करत होते. त्यांना अनेक बाबा आमटेंना अनेक उद्योगपती त्यावेळेला त्यांचे लागतील तेवढे पैसे द्यायला तयार होते, त्या चळवळीचा स्पॉन्सर करायला तयार होते. पण बाबा आमटेंनी कुणाचा एक पैसा घेतला नाही. ते म्हणले मला खेड्यापाड्यातले माणसं देऊ देत, विद्यार्थी देऊ देत, त्यांच्यापर्यंत हा माझा विचार जाऊ दे. आणि मग त्यावेळेला मला चांगलं आठवतं की मी वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये वगैरे जात होतो, प्राथमिक शाळेमध्ये जात होतो, बाबा आमटेंचा विचार मांडत होतो आणि मग ते पैसे जे काय गोळा होतील ते सगळे आणून आम्ही पाटलांच्याकडे ते संध्याकाळी ठेवत होतो. असे पुष्कळ पैसे जमले आणि मग त्या दोन कार्यकर्त्यांना कल्लाप्पा गुरव आणि बादशाह नदाफ या दोघांना आम्ही त्या याला पाठवून दिलं आणि मग त्यांच्यामध्ये पुष्कळ परिवर्तन घडलं. कारण रोज बाबा आमटेंचा सहवास त्यांना लाभत होता, बाबा आमटे त्यांना ऐकायला मिळत होते आणि सगळा प्रवास हा सायकलवरून करायचा होता सारा असा तो भारतभर सगळा तो. आणि ती यात्रा त्यांनी अतिशय सफल केली आणि देशभर अनेक कार्यकर्ते त्याच्यामधून निर्माण झाले. असं नवीन काही सुरू झालं, कुणी काही केलं की आप्पासाहेब पाटील त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी त्याच्यामध्ये यायचे आणि हा त्यातला आपला जो वाटा असेल तो सगळा तो अतिशय आनंदानं उचलायचे, इतरांना उद्युक्त करायचे. त्यामुळे दोन चांगली मुलं आमच्या गावची सुद्धा ही ती तयार झाली होती, त्यांचाही तो उपयोग समाज सुधारण्यासाठी वगैरे व्हायला लागला तो. म्हणजे असा सगळा प्रकार हा आपण बघतो. ह्या लोकांचे बंधुनो जे त्यागी जीवन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये आपल्या अनेकांना या सगळ्यांचा विसर पडत चाललेला आहे. की सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना अत्यंत विनम्र भावना अभिवादन करून मी इथंच थांबतो.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.